नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026 सकाळचे 5:55:30 झाले आहेत। आमच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समर्थ रामदासांची रचना, गायले पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीतकार राम फाटक।

सकाळचे 6:15 होत आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग संगीतबद्ध केले अण्णा जोशी यांनी. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आताच आपण संत एकनाथ महाराजांची गवळण ऐकली, स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 21 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमय यांनी.

तुकोजी होळकरांना चार मुलं, पैकी मल्हार हा धाकटा आणि हा मल्हार मातोश्रींच्याकडे होता, पण त्याला तातडीने इंदूरला घेऊन गेले. घेऊन जाताना कुठलंही कारण सांगितलं नाही.

मल्हारला इंदोरला घेऊन जाताना कुणी काहीही बोलले नाही, तरी परंतु मातोश्रींच्या लक्षात आलं त्याला कशासाठी घेऊन गेले असतील हे त्यांना कळाले.

तुकोजींचा मोठा मुलगा काशीराव आणि धाकटा मल्लार. मल्लार हा मातोश्रींच्याकडे होता, पण त्याला अचानक इंदोरला घेऊन गेले. त्यामुळे मातोश्री विचार करायला लागल्या की तातडीने घेऊन जाणं असा वाकूड पण कशासाठी? भांडण वगैरे झालेलं नाही, का घेऊन गेले असतील? बहुतेक हा त्यांच्या राजकारणाचा काहीतरी नियम असावा किंवा रखमाबाईंनी बंधन घातले असेल.

लग्नकार्य किंवा शुभकार्यासाठी फक्त आहेव म्हणजे सुवासिनी स्त्रियांना जाता येते. नशिबाने माझा तो अधिकारी देवाने हिरावून घेतला असे मातोश्री म्हणत आहेत.

मातोश्री, विचार करतायत की मी संसारात अभागी आहे. एवढ्या लवकर वैधव्य येणं म्हणजे अभागीच म्हटलं पाहिजे. त्यात वैधव्य आलेल्या स्त्रीची सावलीही कार्यावर पडता कामा नये असा दंडक त्यावेळेस होता.

मातोश्री विचार करतायत हा कसला कर्मठपणा, एखादं शुभकार्य आहे याची कल्पना सुद्धा देऊ नये. वैधव्य असणाऱ्या स्त्रीजवळ हा विषय बोलायचा नाही या रूढी आणि परंपरा खरोखरच दुःखदायक आहेत.

0: त्यांच्या दृष्टीने मी एवढी अशुभ असेन का? कार्याला बोलवायचं नाही पण साधं सांगायचंही नाही असा कसा हे विचार करतात? किती खुळचट आणि जाचक परंपरा आहेत असा मातोश्री विचार करतायत.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमये यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: आत्मा सोलापूर, महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि विजयराज केशर आंबा फार्म सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा कार्यशाळा. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री विजयकुमार बरबडे यांनी केलंय. रविवारी 14 जून रोजी सकाळी 4:30 ते 4:30 स्थळ श्री कल्याणी फार्म सोलापूर विजापूर रोड सोरेगाव.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
4: संपर्क 87400034008.
6: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
3: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
6: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
3: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
7: अरुण नरखेडकर अंगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
2: श्रोतो आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता न्यूज ऑन एआर या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टावरही तुम्ही या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. तेव्हा लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आता ऐकूयात सोलापूर दिनांक.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
9: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
10: ऍडमिशनचं काम झालं.
9: आणि एवढी मोठी फी?
10: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
9: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
10: मोबाईल 90 96 2

0: 322 325.
1: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। दिवसाला फक्त 200 लिटर डिझेल देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। आयटी पार्कच्या जागेसाठी सोलापुरात 10 जुलैला बैठक, उद्योगमंत्र्यांची माहिती। रखडलेल्या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांना गती, अडथळे दूर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। आणि लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ।

आता घडामोडी विस्तारानं केंद्र सरकारने देशातील डिझेलच्या टंचाईला आळा घालण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता कोणत्याही वाहनाला एका दिवसात 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. हा नियम पुढील 90 दिवसांसाठी लागू राहणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल हा आदेश जारी केला. तर दुसरीकडे पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करून जादा दराने विक्री करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. आयटी पार्कसाठी शहराबाहेर जागा घेऊन फारसा उपयोग होणार नाही, शहरातच जागा घेतली पाहिजे असं मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. ते काल सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आचारसंहिता संपल्यानंतर 10 जुलै रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर दौरा आहे. या दौऱ्यातच संबंधित अधिकाऱ्यांना सोलापूरात बोलावलं जाईल आणि या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर शहरात रखडलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेतील सर्व अडथळे तातडीनं दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांचं भूसंपादन अद्याप प्रलंबित असून ते लवकरात लवकर पूर्ण करून ना हरकत प्रमाणपत्रे सादर करावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकल्पासाठी 70% निधी शासन आणि 30% हिस्सा हा महापालिका भरणार आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक घेऊन याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. सध्या राज्यात पाणीपुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. देखभाल आणि दुरुस्तीसाठी एजन्सीची सूची तयार करावी, या योजनांचं सौर ऊर्जीकरण झालं पाहिजे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, जोपर्यंत सरकार हा निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला सुरुवात करण्याआधी त्यांनी संत नामदेव पायरी इथं जाऊन दर्शन घेतलं. यावेळी आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ आणि तारीख उद्या ठरणार आहे. साहित्य महामंडळ आज काही निवडक जागांची पाहणी करणार आहे, त्यानंतर उद्या याची घोषणा होऊ शकते. यासाठी प्राथमिक स्तरावर सप महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या जागांचा विचार होऊ शकतो. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणत आहे. यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यामध्ये महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोलापूर शहरातील विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचाही अंतर्भाव केला जाईल असं नोडल अधिकारी रमेश पेटकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. विस्तारित पाणीपुरवठा योजना 1378 कोटींची असून महापालिकेनं यापूर्वीच त्याला मान्यता दिली आहे. जागतिक बँकेच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात त्याच्या कामाला प्रारंभ होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा प्रकल्प महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात

या संस्थेच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेतन खात्याअंतर्गत मिळणाऱ्या विविध लाभासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांच्या विमा संरक्षणासह विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात काल मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी स्टेट बँकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात काल ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. याचं उद्घाटन यशदाचे उपमहासंचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 16व्या वित्त आयोगातील 50% निधी हा खास गावच्या स्वच्छतेसाठी वापरला पाहिजे, तरच गावं समृद्ध होतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. या कार्यशाळेत इतर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी काल आदिरा नदी परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आदिरा नदी परिसरात पाटबंधारे विभागाकडून नदी सुधारणा आणि रेडलाईन निश्चितीचं काम सुरू आहे. नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर राज्यस्तरावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू असून आचारसंहिता संपताच निर्णय घेऊ असं बैठकीनंतर बोलताना सांगितलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात कोणत्याही क्षेत्रात करिअर निवडलं तरी संधीची कमतरता नाही, मात्र विद्यार्थ्यांनी अपडेट राहिलं पाहिजे, अन्यथा आउटडेटेडचा धोका त्यांच्याभोवती आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ समुपदेशक संजय कुलकर्णी यांनी केलं. संगमेश्वर महाविद्यालयात काल 12वीनंतर करिअरच्या संधी या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सी बी नाडगौडा हे होते. मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषद शाळेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल टाकलं आहे. यात त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती नोंदवण्यासाठी फेस रिडिंग मशीन बसवली आहे. या नव्या प्रणालीतून विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत येताना आणि जाताना दोन्ही वेळा मशीनसमोर उभं राहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांचा चेहरा स्कॅन होता संबंधित पालकांना तात्काळ मेसेज जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पापरी शाळा ही जिल्ह्यातली पहिली ठरली आहे. जागतिक बालहक्क कामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची उपस्थिती होती. या मोहिमेद्वारे नागरिकांना बालमजुरी निर्मूलनासाठी बांधिलकी दर्शवण्याचं आवाहन करण्यात आलं. बालमजुरी ही सामाजिक समस्या असून त्याच्या निर्मूलनासाठी प्रशासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकानं पुढाकार घेतला पाहिजे, असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्त 15 ते 17 जून दरम्यान आंतर विद्यापीठ महिला कर्मचारी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील 5 विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 तारखेला सकाळी 11 वाजता उद्योजिका चंद्रिका चव्हाण यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर हे असणार आहेत. सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियरच्या ओरिएंटल ब्लॉसम रेस्टॉरंटला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा फूड फॉनोशियर्स इंडिया अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पश्चिम भारतातील 1000 हून अधिक हॉटेल्समधून याची निवड करण्यात आल्याचं व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितलं. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला भविष्यात आयपीएलचा दर्जा देणार असून या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला शासकीय नोकरीत देखील संधी देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

0: 12 ते 14 जून दरम्यान रेल्वे मैदानावर ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर आपण रत्नागिरीत देखील अशी स्पर्धा भरू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 39.3 दशांश तर किमान 26.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. दिवसाला फक्त 200 लिटर डिझेल देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आयटी पार्कच्या जागेसाठी सोलापुरात 10 जुलैला बैठक. उद्योगमंत्र्यांची माहिती. रखडलेल्या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांना गती. अडथळे दूर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. आणि लोकनाथ मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये याच साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना घरगुती आणि वनस्पतीजन्य उपाय याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. साठवलेल्या धान्याचं किडींपासून संरक्षण करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामध्ये कडुलिंबाची पानं बिया यांचा वापर महत्वाचा ठरतो. यासाठी कडुलिंबाची पानं सुरुवातीला सावलीमध्ये वाळवून घ्यावी. वाळलेली पानं ही प्लॅस्टिक किंवा कापडी सच्छिद्र पिशवीमध्ये भरावी. या पिशव्या धान्य गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवाव्या. कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही. कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पुडीची 5% बीजप्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. कडुलिंबाप्रमाणेच आपल्याला लसणाचा वापर देखील प्रभावी ठरतो. यासाठी सुरुवातीला डब्यामध्ये धान्य टाकून त्यावर लसणाची साल न काढलेली एक संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर द्यावे. डब्याचं झाकण घट्ट बंद राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. लाल मिरच्यांचा वापर देखील किडींचं व्यवस्थापन करताना प्रभावी ठरतो. धान्य भरताना प्रत्येक थरामध्ये 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या ठेवाव्यात. त्यामुळे भुंगेरे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. कडुनिंबाची वाळलेली पानं आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये 10 ते 15 लवंगा टाकाव्यात. यानंतर थोडं पाणी घालून बारीक वाटलेल्या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या कराव्यात. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्याच्या विविध थरामध्ये ठेवल्यावर देखील त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. या सर्व उपायांप्रमाणेच पुदिना पानांची भुकटी आणि राखेचा वापर देखील महत्वपूर्ण ठरतो. पुदिन्याच्या पानांची भुकटी किंवा बारीक राख ही धान्यात मिसळावी. ती किडींच्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण करत असते. धान्य साठवणुकीवेळी भुईमूग, एरंडी, खोबरेल किंवा मोहरीचं तेल वापरलं तर किडींची अंडी उबवण्यास अडथळा निर्माण होतो. तेलामुळे त्यासाठी 1 किलो धान्यास 1 चमचा तेल या प्रमाणात चोळावं. 1 क्विंटल धान्यासाठी 1/2 ते 1 किलो तेल वापरावं. हळद किंवा वेखंड पावडर देखील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी ठरते. सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी हळद पावडर 3.25 ग्रॅम किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया केली तर किडींमार्फत होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं.

श्रोते, आताचा पण आजचा कृषी सल्ला ऐकलात. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि केळी पीक लागवड तंत्र याविषयीची संकलित माहिती वाचक स्वर शहाजोया सुभेदार यांचा आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता आपण ऐकणार आहोत गुलशन कुमार यांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्ती रचना, संगीत ललित सेन आणि चंदर यांचं.

0: गुलशन कुमार आणि सहकांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्तिरचना आताच आपण ऐकली.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
4: मोबाईल 98-22-80-78-19 किंवा 97-63-60-18-61.
5: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
6: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 920-95-94-290.
4: वेळ 10:30 ते 8.
3: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
4: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
3: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
4: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75-58.

0: 300-637.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
1: मोबाईल 91-72-710-499।
0: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच। नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये।
3: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल।
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील।
3: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर।
0: मोबाईल 9326-16-68।
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
4: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4। मोबाईल 95-79-790-940।
0: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल।
3: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल।
3: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-28-43-28।
5: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
3: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट।
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स। आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
7: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार।
2: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर।
7: मोबाईल 91-30-396-809।
3: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
8: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
9: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96-37-91-22-88।
0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
4: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84-850-98-187 किंवा 93-255-44-991।
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
3: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
10: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
11: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची

0: सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल. संपर्क 72 76 73 53 52.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77 19 92 22 55.
4: एफएम वाहिनी 103.4 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:35 झाली आहेत. श्रोते आता ऐकूयात कार्यक्रम एक गाणं गुणगुणण्यासाठी.
5: गो रे

श्रोत्या, एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात आताच आपण आरजू लखनवी यांची गीतरचना ऐकलीत. गायली होती मुकेश यांनी. अनिता या चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आज रात्री 9 वाजता शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष निमित्त कार्यक्रम. विषय आहे लहान मुलांमध्ये शस्त्रक्रिया. सहभाग डॉ रवी कंदळगावकर, संवादिका तेजश्री कुमठेकर, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आज रात्री 9 वाजता. एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: सतारी से बोल असोत
1: कि मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोते हो 7 वाजून

0: 10 मिनिटं होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी

समन्वयानं काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिसकुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन.
आगामी पावसाळी अधिवेशनात

0: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया. रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं? सांग तू आपली.

0: ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
0: पाणी उकळून शांत घ्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
0: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
0: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
1: हक्के। रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी। FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 7:21 आणि 35 सेकंद झाले आहेत।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐकूयात।

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोते, आज सकाळी 8:15 प्रसारित होणाऱ्या मंथन ही कौटुंबिक श्रुतिका मी प्रसारित करणार आहोत। लेखक अमोल अंकुलकर आणि यामध्ये सहभाग अभिराम सराफ, सुमित गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा। पुनःप्रसारण आज रात्री 8:15। आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आताच आपण ऐकलं। 7:25 होत आहेत। थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

0: 25 मिनिटं झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तसे तत्व आहेत ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की ही काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतराने ते दुष्परिणाम जाणवू लागले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्त्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटलं की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाहीये हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाहीये, एका बाजूला

0: म्हणजे आरोग्य बिघडत आहे तर काय? तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अभ्रा शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे, आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतले जात आहे. ते म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बदललो आपण, मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवामान बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळतो ना अगोदर, रासायनिकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे अदस्परणी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळे जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे, आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गुळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळ वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतात आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे, कारण पाणी आपण देतो

0: मला जमिनीला की पिकाला हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो मोकाट पाणी सोडतो ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे. इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा ती ऊर्जा वाढते आपली म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साइड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीठ असो किंवा कुठली शेती असू दे पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी,
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा कार्यक्रम.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले का?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का

0: सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
1: या आलात का फर्निचर बघून?
2: हो अग आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं।
3: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे।
2: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते। 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत।
3: हे बघ तू,
1: अरे काय लहान मुलासारखे भांडताय। तुम्ही बसा, मी चहा टाकते।
3: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा। सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे।
2: हो दाखवतो ना। बाबा कुठे आहेत?
4: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो।
1: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का? घोरत झोपलो होतो म्हणून सांगा।
4: बर बाई, झोपलो होतो। बर दाखव बर फोटो।
2: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट, इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही। आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे।
1: काय मस्त आहे रे।
4: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
2: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही।
4: बरं मग तुला कुठला आवडला?
2: मला
3: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा। घ्या चहा, घ्या आई बाबा।
1: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल।
2: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना।
4: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल।
1: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता?
4: हो तर, आठवतंय ना। अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा।
1: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे। मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर।
2: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी।
1: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय।
4: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या।
2: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड। काय श्रद्धा?
3: करेक्ट। आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज।
2: हा दाखवतो बाबा। तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा। इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर।
1: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट। आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं। आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली।
4: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं।
2: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय।
4: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर।
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही।
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर।
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
0: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
7: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।
8: आताच आपण प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आता ऐकूयात दागिना सोन्याचे असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे पुणा गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
9: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक

0: असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोईमतुरी नेकलेसबद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार.
4: कोईमतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
1: खरं.
4: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
1: बर.
4: तर हे कोईमतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचे आहे.
1: बर.
4: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
1: अच्छा.
4: आणि पानं फुलं आणि ते मग अशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात
1: हो.
4: त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो, कोईमतुरी नेकलेस ज्याला म्हणतं, जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा
1: हो.
4: तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान दिसतं. त्याच्यातून म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो
1: हो.
4: तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं.
1: बरोबर.
4: ते कोईमतूर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते.
1: बरोबर.
4: तसं आता कोईमतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय, तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप ऐकतो.
1: खूपदा
4: टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
1: अच्छा.
4: ती मॅनमेड नसतात, म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये. तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात. आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात.
1: खरे.
4: आणि ती वजनाला हलकी असतात.
1: हो.
4: साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात.
1: हो, हो.
4: आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस
1: हो.
4: की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅक फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे, पण येलो फिनिश असतं त्याला, म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले, तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात. आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
4: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो असं, की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार, त्यानंतर कमरेपर्यंत येणार, असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसचंच नेकलेस बघतो.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोईमतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. यानंतर आपण ऐकणार आहोत ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा कार्यक्रम.
3: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेल्या

0: विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, यामागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
2: जर का तुम्ही 90 दशकामध्ये जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्समध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमच्या जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं रे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही, चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजनमध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्समध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेटमध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा. आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएटवर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: अगदी.
2: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही, म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय, प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे, पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहेत हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करतंय, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करतंय, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडे येत आहे की नाही, आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं, त्याला काही नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेनी ठरवलं जातं आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 21 जून रोजी सोलापूर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: आताचा पण ऍडव्हान्स आयुर्वेद

आताच आपण अरुण दाते यांनी गायलेली सुरेश भट यांची गीतरचना ऐकली, संगीतबद्ध केली ती यशवंत देव यांनी. श्रोते, आज रात्री 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष निमित्तानं शल्य संवाद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजचा विषय आहे लहान मुलांमध्ये शस्त्रक्रिया. सहभाग आहे डॉक्टर रवी कंदलगावकर यांचा, संवादिका तेजश्री कुमठेकर, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आज रात्री 9 वाजता. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजता तथा थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

लेखन अमोल अंकुलकर यांचं, तर सहभाग आहे अभिराम सराफ, सुमित गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: या रामभाऊजी या तुम्ही पावसात आणि तेही सायकलवर भिजत आलात. पेट्रोल भाववाढ एवढी मनाला लावून घेतलीत की काय?
1: हो ना, मलाही तेच विचारायचं होतं. गाडी खराब झाली की सर्व्हिसिंगला टाकली?
2: अरे बाबा, अजिबात नाही.
1: मग
2: गेल्या रविवारी सायकल दिन झाला ना, तेव्हा असा संकल्प केला होता की किमान एक आठवडा तरी सायकल चालवायची, म्हणून हा सगळा खटाटो.
1: होय, मी तर गेल्या कित्येक वर्षात सायकल चालवलीच नाही.
2: काय सांगतो,
1: आता तर सायकलचे इतके नवे मॉडेल्स आलेत ना की सायकल आणि लोणा यातला फरकच समजत नाही.
0: तरीही सध्याच्या काळात सायकल चालवणं हा एक महत्वाचा व्यायाम आहे बरं का?
2: हो, प्रश्नच नाही.
0: हो, शिवाय पेट्रोल डिझेल दरवाढ म्हणाल तर आपल्याला त्यावर काही कंट्रोल नाही ना करता येत.
2: खरंच आहे, पेट्रोल डिझेल कशाला, गॅस सिलेंडरची दरवाढ झालेलीच आहे ना.
0: खरंय,
2: कारण पेट्रोल डिझेल आणि गॅस आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलली की आपल्या खिशाला ताण आलाच.
1: बरोबर आहे. खरं म्हणजे केवळ सायकल दिनापुरतं सायकलचे गोडवे न गाता, सायकल रोज वापरत ठेवली तरच काही इंधन बचत होईल ना.
2: अगदी अगदी.
0: आणि आता तर पाऊस सुरू झालाय.
2: होय, मृग नक्षत्राचा पाऊस एकदाचा सुरू झाला. बरं, थोडासा टॉवेल द्या ना मला.
1: हो आहे ना, आहे. ते काय कोपऱ्यात खुंटीवरती?
2: सोलापुरात उकाड्यानं काय हैराण केलं 2 महिने. उन्हाळ्यात घामानं कपडे ओले आणि आता पावसानं कपडे ओले.
0: खरे खरे, मृगाच्या या पावसानं आल्या आल्याच उन्हाळ्याचा तडाखा एका फटक्यात कमी करून टाकला बघा.
2: तर काय,
0: नाही म्हणता म्हणता आम्ही तर यंदा उन्हाळ्याच्या नावाखाली चिक्कार आईस्क्रीमही खाल्लं. काय हो,
1: हे भागलं नाही म्हणून आईस्क्रीमचा साचा आणलाय
2: छान
1: आणि फ्रीज मध्ये तयार करून ताव मारला
2: आणि आजारी पडला. असंच ना?
1: बरोबर आहे. खोकल्यानं काही दिवस होतो आजारी.
2: मग त्यात पुन्हा हा अधिकाचा महिना. मला तर 8-8 निमंत्रण होती अधिक महिन्याची.
0: काय सांगताय भाऊजी,
2: हो बत्ताशाची पाकिटंच्या पाकिटं मिळालेली
0: आहेत.
1: आता घरात चहा करताना ते बत्ताशेच वापरायचे साखरेसारखे.
2: आता तसंच चालू आहे म्हणा. आता मसाला चहा ऐवजी रोज बत्ताशे चहाच घेतोय.
0: काय थट्टा करता भाऊजी. पण अधिक मासाच्या आमंत्रणापेक्षा आता शाळांचं आमंत्रण महत्वाचं आहे.
1: हो ना, आता शाळा सुरू होत आहेत सोमवारपासून. दप्तरं आणि पुस्तकं खरेदी करण्यासाठी केवढी गर्दी झाली आहे दुकानांमध्ये.
2: हो, काही संस्थांनी वृत्तपत्रांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनं देखील भरवली आहेत बरं का. म्हणजे या पार्श्वभूमीवर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले.
0: काय भाऊजी, अजूनही आठवत आहेत का ते दिवस?
2: हो, आठवणी तशा रम्य असल्यानं वारंवार तसे कड येतात म्हणा हवं तर. आता बघा, 7वीत असताना माझी आणि माझ्या मित्राची शाळेमध्ये मारामारी झाली होती.
0: बर,
1: मग आता काय त्याचं?
2: अरे, तर तो महाभाग मला मध्यंतरी रस्त्यात भेटला होता. त्यानं पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून एक ठेवून दिली मला.
0: काय सांगता बाप रे.
2: काय, मी गप्प बसलो नाही. हा सगळ्या नव्या जमान्याचा परिणाम आहे. लोक कसे बदलतील काही सांगता येत नाही.
1: आताच्या जनरेशन झेड पिढीचं शैक्षणिक विश्व हा वैश्विक चिंतेचा विषय झालाय रे.
2: हो ना,
1: कारण यांना असलेल्या संधी आणि आव्हानं याचं स्वरूप आता व्यापक आहे बाबा.
0: खरंय, मला याचीच चिंता वाटते. खरं सांगते, AI, मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंग याचा नाद अनेक मुलांना आहे. ऐन परीक्षेच्या काळात IPL सामन्यातून लक्ष अभ्यासाकडे वळवून परीक्षांचे पेपर आणि प्रचंड स्पर्धेचा हे विद्यार्थी सामना कसा करणार आहेत हा मला एक मोठा प्रश्न पडलाय.
2: बरोबर आहे, बरोबर आहे वहिनी तुमचं. कारण मोबाईल इंटरनेटनं बुद्धीला सगळं काही आयतं मिळतंय.
0: हो,
2: त्यामुळे कष्टाची सवयच गेली.
0: खरं,
1: सगळ्यांनाच इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण त्यासाठी लागणारे कष्ट आणि पैसा सगळं आवाढव्य.
2: मग काय, तर
0: शाळेच्या फीज काय कमी आहेत का भाऊजी?
2: हो ना,
0: शिवाय आता तर स्कूल बसेसची भाडी सुद्धा वाढली आहेत 15-20%.
2: हे बघा, कष्ट आणि संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रात आहे बर.

0: का. पर्यटन हा शब्द ऐकून मनात उत्साह येतो, पण इंधन दरवाढ आणि सीएनजीची टंचाई यामुळे पर्यटन आणि प्रवास आता कसा म्हणजे कष्टाचाच झालेला आहे.
1: खरंय खरंय. आणि आता हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा शेवटचाच टप्पा म्हणायचा तसा पर्यटनासाठी बाहेर गेलेले अनेक लोक आता परतीच्या प्रवासाला लागलेत बरं का.
2: प्रश्नच नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटन क्षेत्रे गजबजलेली असतात पण तेवढी सोय

0: नदीच हो, मध्ये तीर्थक्षेत्र असू दे किंवा पर्यटन स्थळ असू दे, किल्ले असू देत, कुठंही जा तुम्ही, सगळीकडे प्रचंड गर्दी, वाहनांच्या रांगा
1: हो, आणि पेड दर्शन असलं तरी सुद्धा 2-3 तास लागतात अहो भाऊजी, काय सांगायचं बघ।
0: आताच्या काळात तीर्थक्षेत्र तर कायम गजबजलेलीच असतात, शिवाय असल्या गर्दीतही सेल्फी घेणं, फोटो घेण्याची हौस काय कमी असते का?
2: माझं म्हणणं आहे तुम्हाला अति वाटेल पण मोबाईल नाही एकाराचं आराजक माजवलंय।
0: आणि कसं आहे माहिती का, कुठेही आपण उत्साहात जातो पर्यटनाला आणि प्रत्यक्ष तिथलं निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या पेक्षा आपण सेल्फी घेणं, मोबाईलमध्ये 3-4 हजार फोटो असतात आणि खिसा रिकामा असतो।
1: खरंय खरंय भाऊजी, पण मोबाईलच्या वापरावर खरं ना आता कंट्रोल केला पाहिजे बरं का?
0: हे बोलायला ठीक आहे बरं का बहिणी, पण प्रत्यक्षात होत नाहीये ना। सिनेमा, नाटक, व्याख्यान काहीही चालू असू दे, मोबाईलमध्ये मुंडी घालून बसणारे अनेक प्रेक्षक आणि अनेक श्रोते आहेत, कसं समजायचं हो अशा लोकांना?
2: हेच कशाला अंत्यसंस्कारावेळीही काही जण बाजूला मोबाईलवर बोलत असतात।
0: हो ना, मोबाईलचा वापर वरचेवर वाढतच जाणार आहे, कारण जागतिक फुटबॉल स्पर्धा 11 जून पासून सुरू झाल्यात, आपल्याकडेही क्रिकेट नंतर फुटबॉलची क्रेज आहेच की।
1: हो ना,
2: शाळेत असताना मी एका मुलीवर असंच इम्प्रेशन वाढायला लागलं।
0: बर
2: आणि बाजूला मैदानात चालू असलेल्या सामन्यातील फुटबॉल माझ्यावर येऊन आदळला।
1: अच्छा बर, म्हणजे फुटबॉलचा आणि तुमचा इतकाच संबंध का?
0: अरे बापरे,
1: कधी बोलला नाही ते?
2: नाही, तसं काही नाहीये, क्रिकेट प्रमाणे फुटबॉल ही मी खेळत होतो, या निमित्ताने एक रोमॅन्टिक आठवण सांगितली।
0: बर,
2: कॉलेजात तर काही आंतर महाविद्यालयीन सामन्यातही मी भाग घेतला होता।
0: वा, शाळा कॉलेजच्या आठवणी पुढे जाऊन इतक्या रम्य बनू शकतात हे आपण शिकत असताना इतकं जाणवत नाही का?
1: आठवणी ना या लोणच्या सारख्या असतात, मुरल्याशिवाय चांगले लागतच नाहीत।
0: खरे,
2: मला तर पोहे लोणच्या शिवाय खाऊच वाटत नाही।
0: अरे
2: अरे हा, यावरून आठवलं,
0: काय काय काय,
2: मागच्या आठवड्यात नागपुरात जागतिक पोहे दिन झालाय ना।
0: हो, मी वाचलं होतं बरं का त्याबद्दल, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी जागतिक पोहे दिनानिमित्त 3000 किलो पोहे तयार केले आणि 10,000 लोकांना मोफत खायला दिले।
1: वा भाऊजी, आपल्या आयुष्यामध्ये नाहीतरी कांद्या पोह्यांचं महत्व काही औरच आहे, नाही का?
2: हो ना, मी तर आपली कांदे पोहे बैठक कधीच विसरणार।
1: हो,
0: म्हणजे जागतिक पोहे दिनावरून स्थळ पाहण्याच्या आठवणी झाल्या काय झाल्या की काय?
1: आज ना यांच्या सगळ्या आठवणीच जाग्या होत आहेत नुसत्या। भाऊजी, अध्यात्मातही बघा ना, सुदाम्याच्या पोह्यांची कथा प्रसिद्ध आहेच की। हो, आणि भारतीय लोकांमध्ये पोहे हा एक लोकप्रिय नाश्ता आहे,
0: प्रश्नच नाही।
1: मी तिकडे इंदूरमध्ये जाऊन सुद्धा ना तर्री पोहे आणि जिलबी याचा आस्वाद घेतला होता बरं का?
0: माझ्या तोंडाला पाणी सुटते जिलबी म्हटल्यानंतर।
2: राम आवर, प्रत्येक शहराची एक खाद्य संस्कृती असते, आपल्या सोलापूर शहराची खाद्य संस्कृती आहे ना, पण नव्या पिढीची चायनीज फूड, मोमोजची आवड न समजण्यासारखी रे।
0: खरे रे, काय असतं की त्या मोमोज मध्ये बाबा, एकदा खाऊन पोट बिघडवून घेतलेलं।
1: काय सांगता भाऊजी,
0: मोमोजच्या लोकप्रियतेमुळे नव्या पिढीची पोरं मामाच्या गावाला जाऊया म्हणण्यापेक्षा मोमोजच्या गावाला जाऊया हे गाणं म्हणतील की काय, अशीच भीती वाटेल।
1: खरंय खरंय, पण आता हे चायनीज काय, मोमोज काय, मंचुरियन काय, ही सध्याच्या जनरेशन झेडची नव्हे तर बीटा जनरेशनची खास पसंती झाली आहे भाऊजी। ते आपल्या पोटाच्या प्रकृतीचे विषय नाहीत, हेच खरं,
0: समजणार कधी या मुलांना?
2: आपण खमंग अन्नाचे खमंग फोटोज पाहून त्याचा आस्वाद घ्यायला जातो आणि फसतो,
0: पण काय आहे माहितीये का मोहन, प्रत्येकाची पोटाची प्रकृती वेगवेगळी असते, गळ्यांना सगळंच पचतं असं नाही। परवा स्वस्त झाली म्हणून चिकार जांभळं खाल्ली आणि पोट बुडवून घेतलं।
1: काय सांगता भाऊजी, याला ना खरं तर इमोशनल इटिंग असं म्हणतात बरं का, म्हणजे कसं, जसा मूड तसं खाणं,
0: आणि खाण्याचे सगळे नखरे हे सोशल मीडियाचे परिणाम आहेत बरं का?
2: आणि याच सोशल मीडियावर मी काल 12 जून रोजी महाराष्ट्राचं पुलदैवत म्हणजे पु ल देशपांडे यांची अनेक छायाचित्र पाहिली। काल त्यांची 26वी पुण्यतिथी होती ना।
0: खरंच पुलंचं साहित्य हा मराठी भाषेचा एक महत्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे बरं का? मला वाटतं आज सायंकाळी एम्फी थिएटरमध्ये त्यांच्या साहित्य अभिवाचन आणि दिवंगत रंगकर्मी शशिकांत लावणीस यांच्यावर एक कार्यक्रम आहे, नाही का?
1: हो का, बरं मग जाऊया आपण संध्याकाळी तिकडेच। बरं, भेटूया संध्याकाळी सगळेच तिथं।
0: वहिनी आजच्या म्हणून आम्हाला कटवू नका, पावसात भिजून आलंय, गरम गरम चहा पाहिजे, नाही का?
1: चहा काय, पोहे दिनानिमित्त पोहे सुद्धा तयार आहेत।

0: आताच आपण मंथन ही कौटुंबिक श्रुती ऐकलीत. लेखन होतं अमोल अंकुलकर यांचं. तर सहभागी होते अभिराम सराफ, तेजश्री घुमटेकर आणि यल्लप्पा गाडेकर. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत आज रात्री 8:15. आता आमच्या कार्यक्रमाविषयीची निवेदन ऐकूयात.
1: श्रोते हो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
0: तेव्हा श्रोते हो, आजच्या खमंग रुचकरच्या अंकात कोणता पदार्थ आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आज सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. श्रोते, आज रात्री 9 शल्य संवाद हा सर्जन सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम. विषय आहे आजचा लहान मुलांमधील शस्त्रक्रिया. सहभाग डॉ रवी कंदलगावकर यांचा, समाधिका तेजश्री कुमठेकर, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आज रात्री 9:00 आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:30 होतात. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतून दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर

भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजविरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थे

0: धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल एक वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग पाचव्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.4 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 8:40 झाली आहेत. मराठी गाण्यांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चंद्रशेखर सानेकर यांची गझल गायली भीमराव पांचाळे यांनी.

श्रोतो, आजचे काही दिनविशेष जाणून घेऊयात. आज मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्य निर्माते सुधीर भट यांचा जन्मदिन आहे, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. 13 जून 1951 सालचा त्यांचा जन्म. सुयोग नाट्यसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगरे यांनी 1 जानेवारी 1985 रोजी स्थापन केली. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून 80 पेक्षा जास्त नाटके, 16,000 अधिक प्रयोग आणि 1,000 प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या 8 नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, 4 दिवस प्रेमाचे, मुरूची मावशी अशा 51 सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. त्यांचे सुरुवातीला मोरूची मावशी हे नाटक प्रचंड गाजलं. ती फुलराणी, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, एका लग्नाची गोष्ट, 4 दिवस प्रेमाचे, ही सर प्रेमाची गंमत आहे या नाटकांना सुद्धा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्य होती. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रमेश उभाळे यांची रचना, संगीतबद्ध केली मधुकर झिराडकर यांनी, गायली देवकी पंडित यांनी.

श्रोते, आज ज्येष्ठ तबलावादक पंडित बापू पटवर्धन यांचा स्मृती दिन आहे. 24 ऑक्टोबर 1936 सालचा त्यांचा जन्म. थिरकवा खा साहेबांच्या शैलीचे अभ्यासक, विश्लेषक आणि प्रसारक म्हणून बापू पटवर्धन यांना सर्वजण ओळखत असत. अमजद जान थिरकवा यांच्याकडे तबल्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी थिरकवा घराण्याच्या वादनाचा प्रसार केला. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

0: आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि सहकार्याने गायलेलं मिलिंद जोशी यांचं गीत ऐकलं. संगीतकार अशोक पत्की. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.

0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
2: आता ऐकत सैनिक शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
4: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
4: हो.
7: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
8: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
9: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
4: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
3: प्रवेशासाठी

0: आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
1: आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता यानंतर ऐकूयात बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत बीआरडीएसचे सोलापूर शाखेचे प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
3: नमस्कार.
2: या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का?
3: डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचसे अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो, ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट, त्याच्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन सुधारणा कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे, अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो.
2: डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो?
3: अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15,00,000 तयार होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केले डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क आयआयटी मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते डी शॉ कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी आयआयटी गुवाहाटीमध्ये, तिला जेपी मॉर्गन चेस या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीअनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगलं उत्तर दिलं, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळ्याच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचा स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे, जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल. बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये करिअर निवडतात, ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडते क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.
2: आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल?
3: आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळींचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. यूआय यूएक्स डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स, नॉट जॉब सीकर्स. म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं की एआय आल्यामुळे आता डिझायनर्सला एआय माणसांबरोबर ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, एआय ह्युमन इंटरॅक्शन, हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला एआय कसं मदत करू शकतं. ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे.
2: या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त?
3: डिझाईनमध्ये 20 हून जास्त करिअर पाथ्स आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल्स डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, यूआय यूएक्स पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल अॅक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथं एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या बीआरडीएस 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या एआय फ्रेंडली करिअरबद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीडब्ल्यूडी पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो.

0: आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-75-98 635-735-75-98 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आजचे दिनविशेष जाणून घेऊयात. श्रोते, आज प्रल्हाद केशव अत्रे अर्थात प्र के अत्रे यांचा आज आहे स्मृती दिन. प्र के अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा त्यांनी उमटवला. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. त्यांनी 22 नाटकं लिहिली. त्यांची चित्रपट कारकिर्दही मोठी आहे. केशव कुमार या टोपणनावानं त्यांनी विडंबन काव्य लिहिली. आचार्य अत्रे यांचं लेखन विविधांगी आहे. आचार्य अत्रे यांचे लेखणीवरही जबरदस्त प्रभुत्व होतं. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तर बेळगाव इथल्या 38व्या मराठी नाट्य संमेलनाचे आणि 10व्या मराठी पत्रकार संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. अशा अष्टपैलू आणि हरहुन्नरी साहित्यिकाला आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली. ऐकूयात त्यांचीच रचना.

0: आताच आपण प्रीती संगम या नाटकातलं विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं प्रख्यात्र यांचं पद ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72 76 73 53 52.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
3: खमंग रुचकर।
4: श्रोते हो नमस्कार, खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री,
5: मी मृणाल
4: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मृणाल, बाजारात बघ आता जरा फणस दिसायला लागलेत बर का?
5: हो हो।
4: आणि हे फणस चवीला तर गोड असतातच पण ते खूप पौष्टिक पण आहेत बर का?
5: हो।
4: गर खातो फणसाचा आणि त्या बिया फेकून देतो, त्याला आठळ्या म्हणतात।
5: हो,
4: त्याची भाजी पण करतात पण कच्च्या फणसाची करतात। आणि ज्या बिया असतात ना त्या फेकून न देता त्या उकडल्या आणि मीठ घालून खाल्ल्या ना तरी त्या सुंदर लागतात। म्हणजे आपण भुईमुगाच्या शेंगा कशा मीठ घालून उकडतो तसं लागते,
5: पूर्ण उपयोग होतो वरती गर आणि बिया,
4: आतल्या बियांसकट सगळा उपयोग फणसाचा
5: होतो।
4: तर आज आता मी त्या फणसाच्या बियांपासून एक तुला रेसिपी सांगणार आहे बर का? तर आज आपण सांगणार आहोत फणसाच्या बियांपासून बनवलेले लाडू कसे करायचे त्याविषयी।
5: अरे वा, काय गो, म्हणजे फणसाच्या बियांचा लाडू?
4: हो,
5: म्हणजे विचार पण नाही केलेला, जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता।
4: हो हो हो। बघ, तर साहित्य असं लागणार आहे बघ याच्यासाठी। फणसाच्या बिया एक वाटी, अर्धी वाटी सुकं खोबरं, पाव वाटी काजू आणि अर्धी वाटी गुळ। आता साधारण एक वाटीभर बिया असतील तर त्या स्वच्छ धुवायच्या आणि थोड्या वाळवून घ्यायच्या। जराशा कोरड्या झाल्या की त्या तव्यावर भाजून घ्यायच्या। भाजल्या की त्याचं साल निघतं, पांढरट असं साल असतं, ते निघून जातं, हाताने पण काढू शकतो, अगदी सहज निघतं। मग त्याच्या आतमध्ये साधारण तांबूस, तपकिरी, चॉकलेटी अशा कलरच्या बिया असतात, तर त्या बिया थोड्या ठेचून घ्यायच्या आणि त्या बिया पुन्हा तव्यात जरा भाजून घ्यायच्या। त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी साधारण फणसाच्या बिया असतील तर अर्धी वाटी काजू घ्यायचे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं। हे सगळं तव्यामध्ये पुन्हा एक चमचा तुपावर भाजून घ्यायचं। गार झालं की मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची। आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साधारण एक वाटी गुळ किंवा जर तुम्हाला साखर आवडत असेल तर अर्धी वाटी साखर, आणि जर दोन्ही नको असेल तर खजूर, अर्धी वाटी खजूर म्हणजे गोडव्यासाठी।
5: बर,
4: हे घालायचं आणि पुन्हा मिक्सर लावायचा। मग आता त्या जास्त तुपाची पण आवश्यकता नाही कारण
5: आपण मिक्सरमध्ये जास्त फिरवलं की तेल सुटेल।
4: तेल सुटेल हा, त्या तेलावर लाडू आपले बांधले जातात।
5: अरे वा।
4: हा, आणि मग चवीपुरतं सुंठ पूड, वेलची पूड घालायची आणि मस्त लाडू वळून घ्यायचे।
5: वा वा, खूप छान। म्हणजे त्या बियांपासून लाडू होऊ शकतात हेच खूप म्हणजे ऐकलंच नव्हतं,
4: आश्चर्यजनक आहे
5: खरंच आहे। म्हणजे फणसाचा पूर्ण उपयोग, बियांचा पण उपयोग, तर खूप छान पदार्थ सांगितलायस तेजश्री तू, आणि मैत्रिणी नक्कीच करून पाहतील। पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात एका नवीन पदार्थासह।
4: तोपर्यंत मी तेजश्री,
5: मी मृणाल
4: आपला निरोप घेतोय।
5: नमस्कार।
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
3: खमंग रुचकर।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
6: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा।

0: जी नाट्य गाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्य गाथा।
1: श्रोते हो नमस्कार। ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल हा त्यानं मांडलेल्या वैचारिक भूमिकेसाठी प्रसिद्ध होता। जीवनाचा सर्वांगीण विचार त्यानं मांडला। जीवनामध्ये सुख आणि दुःख असतंच, साहित्यातही त्याचं प्रतिबिंब पडतं। सुखात्मिका आणि शोकांतिकांच्या माध्यमातून वाचक आणि नाटकासारखं माध्यम असेल तर प्रेक्षकांना त्याचा प्रत्यय येतो। शोकांतिकेमध्ये काळाचा विशाल पट उलगडता येतो, मांडता येतो असं त्याचं म्हणणं होतं। पूर्वी गंभीर आशयाची नाटकं अधिक जीवनसन्मुख मानली जात, पण प्रतिभावंत नाटककारांनी विनोदामध्ये देखील दर्जा असतो, जीवन सामावलेलं असतं, नाटक तिथं देखील आढळतं असं दाखवून दिलेलं आहे। बादल सरकार यांच्यासारखा बंगाली रंगभूमीवरती वेगळं काही सादर करू इच्छिणारा आणि रूढ रंगभूमीपेक्षा वेगळा विचार देणारा कलावंत स्वतःची वाट शोधत होता। पगला घोडासारखी अनेक विविधांगी नाटकं त्यांनी लिहिली, त्यामधून नाट्यकर्मी म्हणून स्वतःचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पगला घोडा या नाटकाचा प्रयोग सोलापुरातल्या जाणत्या कलावंतांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये केलेला होता। प्राध्यापक चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, राजा राजेशचंद्र, विद्याचंद्र होमकर, डॉ संजोत पाटील यांच्या त्यात भूमिका होत्या। पगला घोडासारखी कलाकृती समजून घेताना बादल सरकार यांच्याविषयीची माहिती देखील महत्वाची ठरू शकते। एका सुशिक्षित कुटुंबामध्ये 100 वर्षापूर्वी म्हणजे 15 जुलै 1925 रोजी बादल सरकार यांचा जन्म झाला। शिक्षणाविषयी लेखन वाचनाविषयी खास वातावरण असलेला तो परिवार होता। छोट्या बादलला इंग्रजी वाचनामध्ये फारशी गती नव्हती, त्याला बंगाली पुस्तकं वाचनाची आवड होती। एकदा त्याच्या आईनं त्याच्या हाती एक इंग्रजी पुस्तक दिलं, त्यामध्ये 12 प्रकरणं होती। आईनं सांगितलं, पुस्तकातलं एक प्रकरण वाचलं तर एक आणा देईन, म्हणजे 12 प्रकरणं वाचली तर 12 आणे। लहानग्या बादलनं एका दिवसामध्ये 12 प्रकरणं वाचली आणि आईकडून 12 आणे मिळवले। दुसऱ्या दिवशी त्यानं दुसरं इंग्रजी पुस्तक आणलं आणि आईला विचारलं, हे पुस्तक वाचलं तर किती पैसे देशील? आईनं सांगितलं, 1 छदाम देखील नाही। तरी देखील बादलनं ते पुस्तक वाचून काढलं आणि त्याला इंग्रजी पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली। इंग्रजी पुस्तकाकडे त्यानं वळावं म्हणून आईनं केलेली ही युक्ती बादलच्या लक्षात नंतर आली। त्याच्या घरी इंग्रजी पुस्तकं मासिकं मोठ्या प्रमाणावरती येत, त्यामुळे वाचन साहित्याची कमतरता नव्हतीच। बंगाली साहित्य वाचनाबरोबरच ते इंग्रजी साहित्यही वाचायला लागले। तसं ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतच होते। त्यांचं शाळेतलं नाव होतं सुधींद्र सरकार। आपला मुलगा गॉड ऑफ विजडम म्हणजे विद्वान होईल असं गृहीत धरून त्यांचे वडील मोहेंद्रलाल यांनी त्यांचं नाव सुधींद्र ठेवलेलं होतं। एका बंगाली ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या सुधींद्रचे वडील स्कॉटिश चर्चच्या महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते। सुधींद्र यांच्या जन्मावेळी आसमंतामध्ये काळे ढग पसरले होते, त्यामुळे त्यांच्या काकानं त्यांचं नाव बादल ठेवलं आणि तेच पुढं दृढ झालं। त्यांना स्वतःला देखील बादल हेच नाव आवडत होतं। लहानपणी बादलदांनी धर्म ही संस्था फारच गांभीर्यानं घेतलेली होती। ख्रिश्चन धर्माचे सगळे संस्कार ते खूप प्रामाणिकपणे आचरणात आणत। दर रविवारी चर्चच्या संडे स्कूलमध्ये ते नियमितपणे जात, तिथे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा अभ्यास ते नियमित करत, त्यामध्ये त्यांना पुरस्कार देखील मिळालेले होते। अशाच एका तोंडी परीक्षेमध्ये पादरी बाबांनी त्यांना प्रश्न विचारला, ईश्वराचं रूप कसं आहे? त्यावर बादलदा उत्तरले, माणसासारखंच। पादरी बाबा चकित झाले, त्यांनी विचारलं, तुला कोणी सांगितलं? त्यावर बादलदा म्हणाले, बायबलमध्येच तसं लिहिलं आहे, ईश्वरानं माणसाला आपल्या रुपातच बनवलेलं आहे, असं त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय। तेव्हा पादरी बाबांनी त्यांना आत्मा परमात्मा वगैरे असं खूप सांगितलं, पण त्यांना ते पटलं नाही। धर्माबाबत स्वतःची समज आणि आकलनाच्या जोरावरती ते पूर्णपणे नास्तिक झाले। त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये हा टप्पा खूप महत्वाचा आणि निर्णायक ठरला असंच म्हणावं लागेल। जीवनामध्ये प्रेमाला अनन्यसाधारण महत्व आहे। मन भावना बुद्धी आणि शरीराला एकाच वेळी व्यापून टाकण्याचं सामर्थ्य प्रेमामध्ये आहे।

0: आदल सरकार यांनी आपल्या नाटकामधून प्रेमाचा शोध घेतला आहे. पगला घोडासारखं नाटक त्याचं ठळक उदाहरण म्हणता येईल. पगला घोडा नाटकाचं प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून त्या त्या भाषांमधून झालेलं आहे. एका मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानामध्ये जमलेल्या चार व्यक्तींच्या जीवनात ज्या तरुणी आल्या त्या तरुणींच्या प्रेमप्रकरणांची चर्चा तिथं होत आहे. मृत तरुणी त्या मुलींच्या रुपानं जीवित होते आणि त्या चौघांना आपल्या जीवनातील कटुमधुर प्रसंगाची आठवण करून देत राहते. स्मशानामध्ये बिभत्सता, मृत्यूचा विचार आणि दाहकता जाणवण्याऐवजी प्रेम प्रसंगांचं दोहन होत राहतं. हा विरोधाभास हेच पगला घोडाचं सामर्थ्य आहे. बादल सरकार यांच्या लेखणीची ती गुणवत्ता आहे. थोडक्यात सांगायचं तर स्मशानात सांगितली जाणारी ती प्रेम कहाणी आहे. बादल दांच्या शब्दामध्ये मिष्टी प्रेमेर गल्प म्हणजे प्रेमाची मधुर कहाणी. शशी आणि मालती यांच्यातील विसंवाद. मालतीच्या साधेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या शशीचा पर्दाफाश होतो. दोघांमध्ये नेहमीच स्वतःचं खरं करणारा, तिला कफ पदार्थ लेखणारा आणि आत्मप्रौढी मिरवणारा शशी आपल्या पुढ्यामध्ये मालती निर्भयपणे उभी राहून त्यानं केलेल्या गैरकृत्याचा पाढा वाचते, त्यावेळी मात्र शशी उन्मळून पडतो. प्रेम म्हणजे स्मशान आणि स्मशान म्हणजे प्रेम असा आवेशानं म्हणतो. दोन्हींमध्ये आग असते आणि दोन्ही आगी जाळून राख करून टाकतात अशी आपल्या बोलण्याची भलावण करतो, पण मालती मात्र अगतिकपणे प्रेमाची आग राख करत नाही, अलग करत नाही, ती एकमेकांना जोडते असं म्हणत राहते. शशीवर मालती प्रेम करत असते, पण आपला जीवलग मित्र प्रदीपशी मालतीनं विवाह करावा असा आग्रह शशी तिला करत असतो. मालतीचा त्याला तीव्र विरोध असतो. प्रदीपचं मालतीवर प्रेम असतं, पण मालतीचं शशीवर प्रेम असतं. पगला घोडा हे शब्द बांगला भाषेतील एक प्रचलित आणि सर्वांना ठाऊक असणाऱ्या कवितेमधील आहेत, ज्यांचा उल्लेख नाटकामध्ये सतत होत असतो. आम का पत्ता जोडा जोडा, आम का पत्ता जोडा जोडा, मारा चाबुक दौडा घोडा, छोड रास्ता खडी हो बीबी, आता है ये पगला घोडा, आता है ये पगला घोडा. कोणाचंही प्रेम न लाभल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या अंत्यविधीसाठी जमलेले चौघे आपापल्या व्यथा आणि कथा घेऊन जगत राहतात. हिमाद्री आणि मिली, सातू आणि लक्ष्मी, शशी आणि मालती अशा या जोड्या. प्रेम माणसाला जाळतं आणि जोडतंही. मूर्ख लोक प्रेम करतात आणि प्रेम करून लोक मूर्ख बनतात असं तत्वज्ञान बादलदांनी या नाटकातून उगाळलेलं आहे. प्रेम लाभणं आणि ते शेवटपर्यंत निभावणं ही सोपी गोष्ट नाही. खलील जिब्रानसारख्या तत्ववेत्त्यानं प्रेम करणं म्हणजे पाठीवरती सूळ घेऊन चालण्यासारखं आहे असं म्हटलंय. बादल सरकार यांचं हे नाटक अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत अशा सगळ्या गोष्टींना आव्हान देणारं आहे. त्यामुळे अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद होऊन प्रयोग झालेले आहेत. पगला घोडा या शीर्षकामधूनच नाटकाचं मर्म उलगडणं अधिक सोपं होऊ शकतं. सोलापूरच्या कलावंतांनी हे आव्हान पेलण्याचा यशस्वी असा प्रयोग केलेला होता हे विशेष. महत्वाचं म्हणजे हे सगळे कलावंत अतिशय सुज्ञ, समंजस आणि जाणकार होते.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. निर्मिती सहाय्य होते विनायक दुदगे यांचा. एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 9:36 झाली आहेत. आता 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ऐकूयात विविध भारती.
4: विविध भारती आपका जीवन साथी.

FMY 103.4 MHz वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:01 झाले आहे. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रवेला.

चित्रवेला या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत होतं अनुराग या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांनी केलेल्या गीताला संगीत होतं सचिनदेव बर्मन यांचं, तर रचना होती आनंद बक्षी यांची. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोरा और काला या चित्रपटातलं आनंद बक्षी यांची आणखी एक रचना, संगीतबद्ध केलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कलाकार आहेत मुकेश आणि लता मंगेशकर.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है
0: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपंय.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: चित्रवेला या कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत. धडकन या चित्रपटातलं प्रेम धवन यांचं गीत, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे रवी यांचं.
4: अरे अरे अरे अरे, नहीं नहीं नहीं नहीं, ओ हो, मैंने पहली

0: आताच हे गीत होतं व्हिक्टोरिया नंबर 203 या चित्रपटातलं वर्मा मलिक यांचं. किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला संगीत साथ होता कल्याणजी आनंदजी यांचा. आणि याबरोबरच आजचा चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.94 MHz अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:32 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम स्वरयात्रे. आज यामध्ये जयंत जोशी यांच्याशी कृपा कुलकर्णी आणि विद्या जोशी वालवडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा रागसंगीताचा प्रवास स्वरयात्री.
2: श्रोतेहो नमस्कार, मी कृपा
3: आणि मी विद्या.
2: आम्ही दोघेही सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करतोय आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमात.
3: कृपा,

0: मध्यंतरी ना एक खूप छान असं वाक्य माझ्या वाचनात आलं बरं का. वपू काळेंचं हे वाक्य आहे ते म्हणजे
1: शास्त्रीय संगीताविषयी.
0: हो नक्कीच. तर ते असं म्हणतायत की परमेश्वरानं प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलंय. अंतर्मनातल्या विणेवरती तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडंसं आपण जर दुर्लक्ष केलं तर तो सूर आपल्याला ऐकू येतो. आणि तो सूर ऐकू आला म्हणजे आपलं जीवन हे महोत्सवासारखं होतं.
1: क्या बात है, क्या बात.
0: किती छान त्यांनी लिहिलेला आहे ना. आणि आपला हा स्वरयात्री हा कार्यक्रम मला वाटतं अशाच छान अशा संगीताच्या महोत्सवासारखाच
1: नक्कीच
0: असावा. आणि त्याच आपल्या या कार्यक्रमात आज आपण एका नवीन कलाकारांना आमंत्रित केलेला आहे.
1: हो अगदीच.
0: आज श्रोते हो आपण स्वरयात्री आपल्या कार्यक्रमामध्ये सोलापूर इथले प्रसिद्ध व्हायोलिन वादक जयंत दिगंबर जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि व्हायोलिन या वाद्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांचं व्हायोलिन वादन पण आपण ऐकणार आहोत. तर जयंत जोशी सर, आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार. आकाशवाणीने ही संधी दिली मला आणि लोकांच्यापर्यंत वाद्याची माहिती देण्यासाठी आज हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी आकाशवाणीचे आणि समस्त श्रोतृजनांचा आभारी आहे.
1: खरं तर स्वरयात्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शास्त्रीय गायन असेल, शास्त्रीय वादन असेल, ते अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि गायनातले विविध राग संगीत, त्याला समर्पक अशी गाणी की जी खरंच आपल्याला आपलीशी वाटतात,
0: हो,
1: या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ओळख करून देत असतो. तसंच वाद्य पण हे असं आहे की खूप म्हणजे त्या आतल्या तारा त्यांनी छेडल्या जातात असं म्हणायला हरकत नाही, की जे तुमच्या गळ्यातून निघत नाही तेवढं ते त्या सुरांमधून त्या वादनातून प्रकट होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि आजचा कार्यक्रम आपला तसाच आहे अगदी.
0: हो
1: तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया.
0: हो नक्कीच. सर, आज स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये आपलं व्हायोलिन वादन आणि व्हायोलिन या वाद्याबद्दल आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, पण सुरुवातीला तुमच्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे.
2: व्हायोलिन शिकण्याची प्रेरणा तसं बघायला गेलं तर हा एक म्हणजे माझ्या जीवनातला मोठा एक टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही. कारण मी लहानपणापासून शास्त्रीय संगीत ऐकत होतो. माझे वडील, माझे आजोबा मला सातवी आठवीला असल्यापासून मोठमोठ्या कलाकारांचं संगीत ऐकवत होते. आणि त्याप्रमाणे सोलापुरातील विशेष म्हणजे रेल्वेचा गणेश उत्सव, महानगरपालिकेचा गणपती उत्सव, नंतर शिवानुभव मंगल कार्यालयात होणारे कार्यक्रम, या ठिकाणी अनेक मोठे शास्त्रीय गायक येत असत आणि त्यांना आमंत्रित केलं जात असे. आणि त्यावेळा मला माली राजूरकर तसंच शोभा गुरटुमताई, नंतर बसवराज राजगुरू, फिरोज दस्तूर, वसंतराव देशपांडे तर नेहमी यायचे सोलापूरला, भीमसेन जोशी, अशा मोठ्या गायकांचं गाणं लहान वयातच ऐकायला मिळालं. आणि त्यामुळे शास्त्रीय संगीताविषयी एक उपजत आवड निर्माण झाली. आणि पण नेमकं शास्त्रीय संगीत काय आहे, आपण गाणं ऐकतो पण नेमकं काय गायलं जातं आणि आपल्याला काय आवडतं ह्याविषयी आपल्याला काही फारसं ज्ञान नसतं. तर ह्या दृष्टीनं जाणून घेण्याच्या दृष्टीनं मी व्हायोलिन शिकण्याच्या साठी आमच्या गुरुजींच्याकडे गेलो.
0: आमचे पण व्हायोलिन हेच वाद्य का निवडलं तुम्ही?
2: नाही, आमचे बागेवाडीकर जे गुरुजी होते आमचे म्हणजे सर, तर ते 80s दरम्यान रिटायर झाले आणि त्यांचे क्लासेस होते. ते हार्मोनियम, तबला, गायन आणि व्हायोलिन शिकवत असत.
0: अच्छा.
2: पण मला त्यातल्या त्यात व्हायोलिन प्रिफर करावं असं वाटलं. आणि एक वेगळ्या प्रकारचं वाद्य आपल्याला येईल आणि आपण त्याचा अभ्यास करावा जेवढा जमेल तेवढा. अर्थात मी त्यावेळा नोकरीला होतो, ज्युनियर इंजिनियर म्हणून मी एमएससीबी मध्ये होतो त्यावेळा. पण माझी वेळ ही क्लासच्या दृष्टीने सोयीची होती, त्यामुळे मला शिक्षण शिकता आलं आणि कंटिन्यू करता आलं. कारण ह्या वाद्याला खूप सातत्य असल्याशिवाय हे वाद्य वाजवता येत नाही चांगल्या प्रकारे, त्यामुळं ते सातत्य मला नोकरीमुळं म्हणजे नोकरीच्या जो संपलेला वेळ असेल राहिला त्याच्यामध्ये मला क्लासला जाता आलं. आणि सरही पूर्ण वेळ घरी असल्यामुळं त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे माझी थोडंफार याशी ओळख झाली संगीतशास्त्राशी.
0: संगीतशास्त्राशी.
1: पण तरी पण बाल वयामध्ये किंवा बालपणी आपल्याला एखादी कला आवडत असते, गायन वादन, तर असं कधी वाटलं होतं का की आपण या वादनाकडे वळू असं?
2: नाही, माझं मी स्वतःहून म्हणलं तर लहानपणी माउथ ऑर्गन वाजवायला शिकलो. मला कोणीही शिकवलं नाही पण माझं मी वाजवायला शिकलो आणि मी वाजवतही आहे माउथ ऑर्गन आणि वाजवतोय आणि मी त्याच्यावर हिंदी गाणी वाजवत होतो. पण शास्त्रीय संगीताची ओढ असल्यामुळं मी जास्त करून हे शिकण्याचा प्रयत्न केला.
0: यांचे सूर जुळले आणि त्यांनी मगाशी सांगितलं की ते एमएससीबी मध्ये कार्यरत होते.

0: म्हणजे त्या इलेक्ट्रिकच्या लाईटच्या विजेच्या तारा आणि फायलिनच्या तारा किती छान हे कॉम्बिनेशन किती छान जुळल्या गेल्या या. सर, तुमच्याकडून आम्हाला फायलिन वादन ऐकायचंच आहे, त्या वाद्यावर त्या वाद्याचा वापर कसा होतो हे पण आपण जाणून घेणार आहोतच. पण सुरुवातीला उत्सुकता आहे की फायलिन या वाद्याबद्दल, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की हे वाद्य पाश्चात्य आहे, मग ते आपल्याकडे कसं आलं किंवा याचा इतिहास हो हे सगळेच मनामध्ये आपल्या असतात, तर काय सांगाल या वाद्याच्या इतिहासाबद्दल?
1: मुख्यतः व्हायलिन हे गजाना वाजवायचं वाद्य, म्हणजे आपण फुंकीनं वाजवतो बासरी वगैरे किंवा शहनाई वाजवतो, त्याला फुंक वापर हवेचा वापर करतो. पण इथं गजाचा वापर केला जातो. गजासाठी म्हणजे आपण घोड्याचे केस किंवा नायलॉन अशा पद्धतीचे केस गजाला लावलेले असतात, बोला ज्याला आपण बो म्हणतो, आणि त्यांना त्याचा वापर करून आपण हे वाद्य वाजवलं जातं. त्या प्रकारची सारंगी, दिलरुबा, तारशहनाई वगैरे वाद्य पण प्रचारात आहेत, जी बोनी वाजवली जातात अशी. आता इतिहास म्हणाल तर तसं बघायला गेलं तर 11व्या शतकामध्ये भारतात देखील ह्या वाद्याचा उगम झाल्यासारखा आहे. हा, तर हस्तस्कंध वीणा आणि रावण हत्ता या नावानं ह्या गजानं वाजवणारं वाद्य प्रचलित होतं. हे आपण गजानं वाजवणारं वाद्य याविषयी विचार करतो.
0: हा
1: हा, आणि जे रावण हत्ता वाद्य रावणाने बनवलं होतं असं एक समज आहे आपली किंवा मान्यता आहे म्हणा. आजही आपण बघतो राजस्थानमध्ये वगैरे एका तारेवर गजानी वाद्य वाजवलं जातं आणि चांगले कलाकार आहेत तिथं. तर हे जे वाद्य, त्यानंतर मग असं म्हणतात की इथनं पर्शियात गेलं भारतातून, मग अरेबियात गेलं, मग स्पेनमध्ये गेलं आणि ठिकाणी त्याचा विस्तार झाला, म्हणजे गजानं वाजवणाऱ्या वाद्याचा विस्तार अशा अर्थी आपण समजूया. पण 16व्या शतकामध्ये खरा याचा आविष्कार झाला. आता ज्या पद्धतीचं आपण व्हायलिन ऐकायला लागलो, ऐकतो आहोत, किंवा जी रचना पाहतो त्याचा, असं म्हणतात की एका रबैक म्हणून एक वाद्य आहे, तर त्याच्यात ज्याच्यात रबाब ह्या वाद्याशी जे मिळतं जुळतं आहे त्यातून देखील ह्या वाद्याची निर्मिती झाली असं मानलं गेलंय. पण वास्तविक पाहता इटलीतील गास्पर द सालो गिओवानी, पाओलो मेगिनी, निकोलस अनिती, म्हणजे हे साधारण 16व्या शतकामध्ये म्हणजे 1596 ते 1684 ह्या दरम्यान हा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये हे वाद्य आकार आला. कालखंडामध्ये आकार आला. त्यातल्या त्यात क्रेमिनो हे जे गाव आहे, तर दोन गावं प्रसिद्ध आहेत जेव्हा व्हायलिन बनवतात, ब्रेस्टी आणि क्रेमिनो इटलीमध्ये आहे. आणि त्यातला जो आंद्रे आमाती 1565 मध्ये हा ग्रस्त 61 मध्ये येऊन गेला, तर यांनी जे वाद्य तयार केलं ते व्हायलिन आजच्या स्वरूपात आपल्याला दिसतं. आजच्या स्वरूपात जो आकार मिळाला त्या, कारण पूर्वी व्हायलिनच्या संदर्भात म्हणजे तसे आकार वेगवेगळे होते, गजावर वाजवायचं वाद्य पण आकार भिन्नता होती. पण आज जो आकार आपल्याला दिसतो तो आकार ह्या आंद्रे आमाती यांनी तयार केलेला आहे त्याचं मानलं जातं. आता त्यानंतर 17व्या शतकामध्ये थोडं त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. तर स्टँडीबेरी यांनी प्रथम 4 तारांचं व्हायलिन केलं. पूर्वी 3 तारांचं व्हायलिन होतं, त्यात 6, 5, 6 असे 3 स्वर लावले जात. आता जे आपण वाजवतो ते 4 तारांचं व्हायलिन वाजवतो, आणि त्याच्यानंतर काही जण 5 तारांचंही व्हायलिन वाजवतात. मग 4 तारांचं व्हायलिन आपण सध्या जे वापरतो इथे सगळीकडे भारतात, तर ते 4 तारांच्या व्हायलिन मध्ये आपण 5, 6, 5, 6 किंवा 7, 5, 6 अशा पद्धतीनं वाद्य आपलं लावलं जातं, स्वरांच्यावर लावलं जातं, किंवा म 7, 5, 6 अशा 3 पद्धतीनं आपण वाद्य लावण्याची पद्धती आहे. यामध्ये जास्त करून जनमानसात त्यावेळा
2: झाला. अगदी, म्हणजे एवढा देशी हे व्हायलिन वादन त्या कालखंडापासून सुरू झालं आणि नंतर भारतामध्ये याचा खऱ्या अर्थानं
0: बराच प्राचीन इतिहास आहे यामध्ये. आणि भारतातूनच साधारण एक थोडस
1: भारतीय संस्कृती पुरातन संस्कृती असल्यामुळे ना आपल्या भारतात कुठलं तरी मूळ सापडतं.
0: मूळ सापडतं. अगदी बरोबर. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून उत्क्रांत होत होत होत होत आता सध्याचं रूप आपण हे व्हायलिनचं पाहतो आहोत आणि याची लोकप्रियता मला वाटतं बरीच आहे, दिवसेंदिवस वाढतेच आहे.
1: याची लोकप्रियता म्हणजे काय आहे, ऑर्केस्ट्रेशनला फार मोठं आहे वाद्य. आपण बघतो तर परदेशी सगळे ऑर्केस्ट्रेशन आहे ते त्याच्यावर आधारित असतं बऱ्याचशा वेळा. हिंदी सिनेमामध्ये जे बॅकग्राऊंड होतं त्यावेळा देखील आपल्याला 30-30, 25-25, 30-30 व्हायलिन वाजत असतात आणि ते एका सुरात वाजवतात. त्याचा जो परिणाम आहे संपूर्ण संगीतावर होणारा तो अतिशय मोठा आहे. आणि त्यामुळे त्या म्हणजे म्हणल्यासारखं आहे की एखाद्या कॅनव्हासवर चित्र तयार व्हावं तसं की बॅकग्राऊंडचं व्हायलिन चालू असतं आणि पुढे गाणं आपण ऐकत असतो, अशा पद्धतीचं आपल्याला एक दृश्य स्वरूप तिथे दिसतं.
2: बरोबर. आणि विशेषतः नवीन पिढी पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताकडे वळत आहे, कारण या धकाधकीच्या

0: जीवनामध्ये कुठलीतरी कला साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या वाद्यांकडे विशेष लक्ष जाऊन आता गाणे जरी सुरू झाले तरी कोणतं वाद्य कुठं वाजते आणि हे कोणतं वाद्य आहे याविषयी अनेक कुतूहल निर्माण होऊन ते शिकत आहेत. तर तुम्ही मघाशी बोलता बोलता सांगितलं की तीन तारांचं व्हायोलिन आहे, चार तारांचं व्हायोलिन आहे आणि असंही म्हणालात की श्रुती आणि स्वरशुद्धता यामध्ये खूप छान दिसून येते, तर याची रचना कशी सांगता येईल?
1: रचना आपल्याला आता बेसिकली कसं आहे, ह्याच्या वेगवेगळे पार्ट्स बनवून हे वाद्य तयार केलेलं आहे, हे जोड काम केल्यासारखं आहे या वाद्यामध्ये. तर जो बॉक्स बनवलाय त्याला वरची एक लाकडी फळी असल्यासारखी आहे, खाली एक आहे आकाराचे आणि कडीच्या साईड पट्टे या सगळ्या चिकटवल्यासारख्या आहेत, या कुठं स्क्रूनी किंवा कशा काही फिट केलेलं नाही. त्यामुळे तर हे पर्टिक्युलरली ठराविक लाकडातच बनवलं जातं ज्याच्यातनं चांगला आवाज निर्माण होईल असा.
2: पोकळ आहे
1: हा, हे पूर्ण पोकळ वाद्य आहे, हा बॉक्स आहे, साऊंड बॉक्स आहे. याचे जर भाग आपण बघितले तर साऊंड बॉक्स हा मेन आहे ह्याचा, किंवा ज्याला बॉडी म्हणतात, नंतर फिंगरबोर्ड ज्याच्यावर आपली बोटं चालतात, ज्याच्यावर तारा वर येतात, ज्याच्यावर तारा येतात, नंतर स्क्रोल म्हणून जो भाग आहे त्याला खुंट्या अडकवले असतात की ज्याच्यामधनं आपण तारा कमी जास्त ताण देऊ शकतो ताराना. नंतर त्या खुंट्या म्हणजे पेग म्हणतात, त्या तारा त्याला तारा बांधलेले असतात, त्याच्यामुळे तारा आपल्याला कमी जास्त त्याचा ताण कमी जास्त करून त्याप्रमाणे सुरात लावता येतात. नंतर टेल पीस आहे जिथं तार अडकवलेली असती आणि फायनली ती बांधलेली असती ती खुंटीला किंवा पेगला आणि ती जाती फिंगरबोर्डवरून आणि फिंगरबोर्डवर आपण हात बोटं ठेवून तारेला कमी जास्त दाब देतो आणि तारेची जशी लांबी कमी होत जाईल त्या प्रमाणात स्वर बदलत जातो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे जसं पेटीवर सा रे ग म प ध नि सा आपण ऐकतो तसं तुम्ही सांगितलं की सा प सा सा प प सा याच्यामध्ये अशी रचना आहे. तर गाणं वाजवत असताना हे स्वर कसे निघत असतील याविषयी पण खूप उत्सुकता आहे. आता हे चार स्वर कोणते कोणते आहेत नेमके?
1: आता हे वाद्य जे सध्या ते लावले मी प सा प सा या स्केलमध्ये मी लावलेलं प सा प सा मध्ये. आता हे आपल्याला सहा, पहिली तार सा, नंतर दुसरी तार प, तिसरी तार सा आणि चौथी तार प, हे असं पण आपल्याला वाद्य लावलं. किंवा पहिली तार म, दुसरी तार सा, तिसरी तार प आणि चौथी तार रे.
2: रे
0: म सा प म्हणजे त्याला ट्यून करावं.
1: हा, असं ट्यून करावं लागतं. मग ज्या स्केलमध्ये आपल्याला वाजवायचं, काळी एक मध्ये वाजवायचं, त्याप्रमाणे स्वर काळी एक मध्ये त्याचं स्टँडर्ड जे आहे ते जी डी ए म्हणजे
2: हे सगळं फिंगरिंग बसणं आणि त्या त्या स्थिती आहेत.
0: आता आपण खूप वेळ झालं बोलत आहोत पण एखादा आम्हाला छान रचना कुठली तरी वाजव.
2: तू म्हणाल्याप्रमाणे कृपा, आपण बराच वेळ या वाद्याविषयी बोलतो आहोत. सरांनी अतिशय छान असा या वाद्याचा इतिहास सांगितला, या वाद्याची रचना पण त्यांनी सांगितली, पण आता हे वाद्य नेमकं वाजलं कसं जातं, या वाद्यावर आरोह अवरोह अगदी बेसिक जे असतात ते कशा प्रकारे वाजवले जातात ते आता आपल्याला ऐकण्याची आणि पाहण्याची पण उत्सुकता आहे. कारण आपण पाहू शकतो दोघी, श्रोते आपले फक्त ऐकू शकतात. ऐकूया आपण म्हणजे की आरोह अवरोह यामध्ये कसे वाजवले जातात ते या वाद्यावर.
1: आता प्रथम मी सा वाजवला.

0: क्या बात है।
1: हे सगळं फिंगरिंग बसणं आणि त्या त्या स्वरांची जागा माहिती होणं हे खरं तर सुरुवातीला बरंच कठीण वाटतंय की नाही या वाद्यावर शिकणं आणि त्यासाठी मला वाटतं कान पण तयार लागतात।
2: व्हायोलिन ह्यांना ब्लाइंड इन्स्ट्रुमेंट म्हणतात खरं म्हणलं तर, कारण ह्यांच्या जागा सतारी सारख्या निश्चित नाहीत किंवा इतर वाद्यांसारख्या, ज्यामध्ये की हार्मोनियम मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी बोट ठेवल्यावर तोच स्वर वाजतो, इथं ह्या वाद्याला तशी सोय नाहीये। त्यामुळे जसे हे वाद्य जेव्हा चांगलं कधी वाजवता येईल किंवा तुम्हाला स्वर खरा अर्थ समजायला लागेल त्यावेळेस हे वाद्य तुमच्या हातून चांगलं वाजू शकतं।
1: त्याच्यावर थोडंसं जरी मागे पुढे झालं
2: तरी दुसरा स्वर बेसूर होतोच आणि

0: दुसरा स्वर त्याला चिट्टूनच असतो काही वेळेस, त्यामुळं अतिशय तुमच्या जेव्हा तुम्ही अगदी सहजपणे जेव्हा वाद्य वाजवता तेव्हा तुम्हाला पूर्ण स्वरांची जाण असायला पाहिजे, तशीच तुमची वैयक्तिक तेवढी तयारी किंवा रियाज असायला पाहिजे की सहज तुमचं बोट त्या ठिकाणीच पडू शकेल, तुम्हाला बघायलाही वेळ नसतो आणि तसं बघून बोटही ठेवता येणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्या जागा ज्या निश्चित केलेल्या आहेत स्वरांच्या तिथं बोट ठेवून आपण वाजवणं शिकवतो मुलांना शिकवताना. तर पहिली तीन बोटं आपण वापरतो, पहिलं दुसरं तिसरं. करंगळीचा वापर कमी होतो, तीन पहिल्या तीन बोटांचा वापर होतो. आपण जेव्हा फिंगर बोर्ड आहे तो अंगठा आणि ह्याच्या पंजामध्ये पकडतो, हा आणि अंगठा फक्त सपोर्टला राहतो आपल्याला. आता ह्याच्यामध्ये दोन पद्धती अशा येतात की हिंदुस्थानी पद्धत आणि कर्नाटक पद्धत. आता कर्नाटक पद्धती तुम्ही सगळे बसून वाजवलेलं बघितलं असेल, वादन उभारून वाजवलेलं कधी पाहिलं नसेल, कारण का तर त्याच्याकडे गमक मिंड हा जो प्रकार आहे जो गळ्यामधून आपल्या सहज बाहेर पडतो किंवा गायकाच्या गळ्यात तो जसाच्या तसा यावा ह्या दृष्टीनं ही बैठकीची रचना सोयीची आहे. हा आणि त्या दृष्टीनं तुम्ही वाद्याची हाताळणी सहजपणाने करू शकता. परदेशी याच्यामध्ये उभारून वाद्य वाजवला जातो त्यांच्या देखील, पण त्यांना फिंगरिंगची कमांड त्यांची असते किंवा बोईंचा प्रकार त्यांच्याकडे जास्त असतो, त्यामुळं ते त्या पद्धतीचं त्यांचं वादन असू शकतं आणि ते वाजवतात. त्यामुळे त्यांना उभारून वाजवणे सोयीचं असतं आणि ते त्याप्रमाणे वाजवतात.
1: तुम्ही आताच म्हणालात की गायक जसे गातील तशा पद्धतीनं तुम्हाला अलर्ट राहावं लागतं, सावधान राहावं लागतं, तर गायकीच्या अंगानं कसं वाजवलं जातं?
0: गायकीच्या अंगानं म्हणजे गायक जो जसा सूर गायकाचा असेल त्या पद्धतीनं आपल्याला ह्यामध्ये रिप्लिका निर्माण करायला पाहिजे. आपल्याला ज्या क्षणी तो गायक त्याच्या गळ्यातनं सूर बाहेर पडतो त्या क्षणी आपल्याला तो समजायला पाहिजे आणि समजून आपलं बोट तिथंच जायला पाहिजे, बरोबर तरच ती साथ होऊ शकते. म्हणजे हे कुठल्याही साथीदाराकडे आहे, पण जेवढे म्हणून चांगले साथीदार आहेत त्यांचं म्हणजे माइंड सेटअप म्हणा किंवा तुमचं ब्रेन तेवढं ऍक्टिव्ह आहे की ते त्या क्षणाला पिकअप करतं आणि बोट ही ऑटोमॅटिकली तिथंच पडतं त्या स्तरावर, यामुळे तरच साथ होऊ शकते.
2: व्हायोलिन म्हणजे काही जण बसून वाजवतात व्हायोलिन आणि पाश्चात्य देशांमध्ये उभं राहून व्हायोलिन वाजवलं जातं, पण आपल्याकडे पण मला वाटतं बसून वाजवताना पण त्याची पोझिशन थोडीशी वेगळी होती. काही जण असं खांद्याच्या तिथे आडवं असं धरून थोडंसं आधांतरी असं हे करून वाजवतात आणि काही जण थोडंसं तिरपं म्हणजे पुढचं त्याचं टोक असेल ते खाली पायाकडे घेऊन थोडंसं तिरपं हे करून वाजवतात, तर ते प्रत्येक जण
0: नाही. ते कसं आहे आता थोडंफार त्यांच्या अभ्यासावरती अवलंबून आहे, पण मेजॉरिटी आपल्याकडे जे वादक आहेत ते सगळे खाली बसून पायावर हे ठेवून व्हायोलिन रेस्ट करून आणि वरचा भाग आहे तो छातीला रेस्ट करून असंच वाजवलं जातं शक्यतो.
2: हा
0: हा तिरपं धरूनच वाजवलं जातं. ज्यांना पायाची प्रॉब्लेम आता जाणवतात त्यांनी एक स्टँड केलेली आहे, आता सध्या त्या स्टँडवर ठेवतात ते आणि मग वाजवतात. ते वर उचलल्यासारखं आपल्याला वाटतं, पण तो आधारासाठी घेतलेली पद्धत आहे ती. आधारासाठी एक पाहिजे खालच्या बाजूने आधार, कारण असं आधांतरी ठेवू शकत नाही. जरी असं धरलं म्हणून चिन रेस्ट म्हणून तिथे पट्टी असते जी आपण धरून हा हनवटी ह्याच्यामध्ये व्हायोलिन पकडलं जातं तो एक आधार मिळतो आणि आपलं फिंगरिंग असतं म्हणजे अंगठ्याने दिलेला सपोर्ट. अशा पद्धतीनं व्हायोलिन आपल्याला धरून वाजवू शकतो आपण.
2: म्हणजे या एक दोन तीन प्रकारे आपण प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार किंवा त्यांना कसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रकारे कदाचित.
0: आणि शिक्षण त्यांनी मुळात शिक्षण कशा पद्धतीने घेतलेलं आहे, आता ज्या गुरुकडे जातात त्या गुरुंची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं ते शिक्षण आत्मसात करतो आणि मग त्याप्रमाणे पुढे त्याचा विकास होत राहतो.

0: वैष्णवजन छान असं महात्मा गांधीजींचं आवडतं भजन त्यांनी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये
1: छान राख माज
0: एखादा राग शिकताना सुद्धा त्या रागाचे सगळेच काटेकोरपणे नियम पाळून या वाद्यावर पण सादर करणं ही खरं तर खूप नंतरची स्टेप झाली. पण तुम्ही आता मगाशी आरोह अवरोह पण वाजून दाखवले पण त्यानंतर एखाद्याला जर ते शिकायचं असेल तर आरोह अवरोह ही तर बेसिक तयारी करायलाच लागते पण त्याच्यानंतर कोणती स्टेप येते साधारण यावर?
2: नाही आता पहिल्यांदा जसं आपण हार्मोनियम मध्ये एक स्केल पकडतो आणि त्याप्रमाणे त्याची सारेगम पदनीचं शिकतो म्हणजे कुठल्या पुट्टीवर बोट ठेवायची तसं आता हे वाद्य मुळातच आपण एका स्केलला लावतो. आता जसं लावलंय मी मी आता मी ए स्केलला लावलेलं आहे काळी पाचला लावले ए शार्पला लावले तर ते त्यामुळं जसं आपण शिकतो तसं आता इथं फिंगरिंगची ज्या जागा आहे सारेगम पदनिसाच्या त्या आधी शिकल्यानंतर हे सगळे शुद्ध स्वरांचं नंतर तुम्हाला कोमल स्वरच्या जागा कोमल स्वरांच्या जागा बघितलं तर रेचं जे बोट आपलं बसतं त्याला चिकटून कोमल गंधार वाजतो.
0: अच्छा
2: कोमल गंधार नंतर धचं जिथं बोट असतं शुद्ध दैवताला त्याला चिकटून कोमल निषाद वाजतो आणि आता वरच्या पट्टीत बघितलं शुद्ध स्वरामध्ये सारेगम पदनिसा वाजवताना गच शुद्ध गला लागून शुद्ध म वाजतो शुद्ध नीला लागून शुद्ध षड्ज म्हणजे वरचा तार षड्ज वाजतो असं हे मूळ. आता कोमल गंधार आणि कोमल निषाद आपण जागा बघितल्या त्यानंतर कोमल ऋषभ आणि कोमल दैवत तर जी साची तार आहे तिच्या अगदी सुरुवातीला जर तुम्ही बोट ठेवलं तर तुम्हाला कोमल ऋषभ ऐकू येतो आणि पंचमची तार आहे तिच्या अगदी सुरुवातीला जर बोट ठेवलं तर तुम्हाला कोमल दैवत ऐकू येतं. त्यामुळे असे हे 12 स्वर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात.
0: जवळजवळ खूप जागा असल्यामुळे ते फिंगरिंग करताना खूप
1: काळजीपूर्वक स्वर साधनेशिवाय काही.
2: त्यामुळे आधी जसं वागायला लागेल तसं तुम्हाला स्वर जसं समजायला लागेल तसं तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते आणि त्याशिवाय तांत्रिक गोष्टी ज्या आहेत वादनातल्या म्हणजे तुम्हाला एका म्हणजे एका स्वरावरनं दुसऱ्या स्वरावर जाणं मिंड घेणं नंतर बोईंगचे जे प्रकार आहेत जे आपण मोठ्या वादकांच्याकडे सध्या बघतो हा तर ते बोईंगचे प्रकार आहेत म्हणजे बो कशा पद्धतीने हाताळावा. पहिल्यांदा सुरुवातीला शिकताना आपण सिंगल बो म्हणजे पूर्ण बोवर तुम्हाला रियाज करायला पाहिजे म्हणजे पूर्ण बोवर तुम्हाला बोची हालचाल जी आहे तुमची ती फार महत्वाची आहे. बो ही लय दाखवतो तुम्हाला आणि श्वास असल्यासारखा आहे गायकाच्या दृष्टीने बघायला गेलं त्यामुळे तो लय दाखवतो आणि त्याची जी कंटिन्युटी तुम्हाला दाखवायची आहे सलग स्वरांची ती तुम्ही बो जर तुमचा व्यवस्थित फिरत असेल तर दाखवू शकता.
0: अच्छा
2: असं हे तंत्राच्या अंगाने म्हणलं तर असं आहे.
1: खरं तुम्ही आता सांगितलं की कोमल स्वर त्याच्याजवळचे शुद्ध स्वर तर व्हायोलिनवरती कोणते राग कुठल्या थाटातले राग उठून दिसतात?
2: ते व्हायोलिनवर तसे सगळे राग वाजवले गेलेले आहेत पण प्रचलित आपल्याकडे काय होतं की थोडं करुण स्वराचं जिथं करुण स्वर आवश्यक आहे किंवा ज्याचं कारुण्याचं भास निर्माण करायचं आहे दुःखी प्रसंग आहे त्या ठिकाणी या वाद्याचा वापर केलेला आहे. हा कारण
0: करुण रस निर्मिती जरा जास्त
2: स्वरांची स्वर जो म्हणजे स्वराची भेदकता जी आहे अपील होतो जो स्वर त्या दृष्टीने हे वाद्य तसं प्रभावी ठरत असल्यामुळं त्याचा वापर करण्यात आलेला आहे.
0: तर श्रोते हो व्हायोलिन या वाद्याबद्दल अतिशय विस्तृत आणि छान अशी माहिती सर आपल्याला देत आहेत पण येणाऱ्या काही भागांमध्येही आपण या वाद्याबद्दल आणि त्यांचं वादनही आपण ऐकणार आहोत. पण आज कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा त्यांच्या एका छान अशा

0: तर श्रोते हो, जयंत जोशी यांच्याकडून व्हायोलिन या वाद्याविषयी आपण आणखीन जाणून घेणार आहोत. त्यांचं वादनही आपण ऐकणार आहोत, पण आजच्या पुरता आपण निरोप घेणार आहोत. सर, आपण आलात, आपले मनापासून आभार, आणि येणाऱ्या काही भागांमध्येही आपण आमच्या समवेत असणारच आहात.
1: धन्यवाद.
2: सूर, ताल, लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री.
3: आताच आपण स्वरयात्री हा कार्यक्रम ऐकलात. आज यामध्ये आपण जयंत जोशी यांच्याशी कृपा कुलकर्णी आणि विद्या जोशी वालवडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित केला. सादरकर्ता डॉक्टर सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. एफएम वाहिनी 103.4 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. जाहिरातींच्या प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत काही मराठी गाणी.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
4: संपर्क 87400034008.
6: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
7: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
6: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा या नाटकातलं पद, स्वर आहे रामदास कामत यांचा।

0: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरण वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
0: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंदर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक. या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
4: श्री कृष्ण गुरुकुल.
6: संपर्क 72 76 73 73 52.

आताच आपण जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सदाशिव कामत यांचं लोकगीत, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: आताच आपण आनंद शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं पारंपरिक लोकगीत ऐकलं.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 9872710499.
0: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शांकनीर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, गायले सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तिचं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे गुल्ला।

0: आताच आपण उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकार्यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत ऐकलं. अंधळा मारतो डोळा या चित्रपटासाठी संगीतकार प्रभाकर जोग. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत काही हिंदी गाणी.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते, आज गझल सम्राट मेहंदी हसन यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. 18 जुलै 1927 सालचा त्यांचा राजस्थान इथं त्यांचा जन्म झाला. कलेचा वारसा असलेल्या घराण्याच्या 16व्या पिढीत जयपूर इथं जन्मलेल्या मेहंदी हसन खा यांनी घरातील वडीलधाऱ्यांकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी 40 मिनिटाचा ख्याल त्यांनी सादर केला. १९४९ मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह त्यांचा झाला. मेहंदी हसन यांनी सुमारे 65,000 गाणी गायलेली आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात. आणि हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांचीच रचना आपण ऐकणार आहोत. या गझलसाठी स्वर, संगीत आणि शब्द आहेत मेहंदी हसन यांचेच.

उस हुस्न की राना पहले गुल फिर गुल बदन पहले गुल फिर गुल बदन।

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93-72-707-100.
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77-19-92-22-55.
5: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
6: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
5: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
6: मोबाईल 98-22-80-78-19 किंवा 97-63-60-18-61.
7: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात राजावर रंक या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
0: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
0: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
1: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
0: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
1: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
0: स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637.
2: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पोठर आणि उदय.

0: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
0: मोबाईल 9326166068.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी

संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर रिमांडोम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.

0: आताच आपण रियाज कैरावदी यांची गझल ऐकलीत, गायली होती जगजीत सिंग यांनी.
1: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
3: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
4: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिवपार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन.
5: फूलों का शबाब उसमें फिर मिलाई जाए.

0: आताच आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं नीरज यांचं गीत ऐकलं, चित्रपट प्रेम पुजारी. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम दुपारचे 12 वाजतायत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.
1: वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो।
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध।
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत।
3: नमस्कार।
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत, या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले। शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली। आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना। मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार। पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा, ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं। असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली। मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले।
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे। पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दप्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं।
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे। संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या। मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची। परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे। मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले। तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून।
2: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग
3: दोन्ही सुरू आहे,
2: काय काय असतं? बरं,
3: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो, म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले। बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची, त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं। म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत, आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये। आणि असंही माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते, प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे, त्यातून आमचे बचत गट तयार झाले। त्यातून
2: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
3: सुरू झालं,
2: हे सगळं आता सुरू आहे।
3: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावण देतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात।
2: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
3: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत सगळे मुलांना मिळाले पाहिजेत। रोज मुलं सकाळी 9:45 ते 5:30 म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं, आता सध्या 101 मुलं आहे असं। आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो, ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते।
2: पाळणा घरातली जी मुलं रोज येतात काय काय शिकवतात?
3: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं

0: आहेत म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षर शिकवली जातात. अक्षर 4 ते 5 वयोगट आमचा 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे ज्या जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ दिवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबाकड बोलणं 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारा दारा पुढे जाणार आणि वेडेवाकडे शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलंय बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळ सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडवर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारू की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा एकदा का मुलांना वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार कसंही वागणार त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळे पालकांना पण आम्ही बोलवत असतो आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्र शुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असावं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात, ते
0: ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत अशा तऱ्हेचा मुलांना संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतके प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलांना तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात त्यांचा कुठेच उल्लेख नाही.

0: आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दल बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता पिटतील म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी. सगळ्या पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेलं आहे तुमच्या मुलाला मी आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवतायत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय संस्कार वर्ग पाळणा घर आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा ती समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टीव्ही बंद करावा सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी पायावर पाणी घ्यावं म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन स्वतःवर एक संस्कार करावा या वाक्यांचा.
1: मालूताई आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे तो चिपाडाच्या झोपड्यात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे लमाण तांड्यासाठी तो काम करतो म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे 10-15 कुटुंब तो चालवतो मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू करतो. त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: आपण मी दागिन्याने मढली असं वाटतं मला ही मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता म्हणजे एक कारण घडला संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी पाळणाघर सुरू करण्यासाठी आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत. अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो. वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन

0: अनेकांना ती मिळतीये. मालुताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली एमएची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय वायसीबी हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी, यावर अंमलबजावणी केली पाहिजे.

राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनर्मले अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता, हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखे आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ऍक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंदच नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून हसत मुखाने बाहू पसरून सूर्य

हिऱ्याला अलगद आडोसा करून लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा, विनयही लाजला पाहून त्याला इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं, समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही। एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या। मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या। कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी, यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या। जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मीही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं, मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण। कल्पना सहवासाच्या वेदना विरह व्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता प्रेमते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले

किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्ष्यांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन विचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मीही जन्मलो राजहंस की होण्यासाठी, आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मीही जन्मलो राजहंस की होण्यासाठी, आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं, तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही, इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं

0: भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो. काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल. कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो. जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले. जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या NAN-32 या विमानाला आज

सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातलीय. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तर

0: स्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. कॉंगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहकारी प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग स्तनाचा कर्करोग फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
2: पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारी

निलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकलमाता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. एकलमाता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकलमातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकलमातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं
परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे।

च्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या दोन दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणि अमेरिकी सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला।

श्रोतेहो, सोमवार ते शुक्रवार चाललेल्या कामाच्या व्यापातून मन आणि शरीर थकलेलं असतं, पण शनिवारची संध्याकाळ येताच ही मरगळ कुठल्या कुठे पळून जाते। बाहेर वाहणारा हलकासा गारवा मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो। घड्याळाच्या काट्यांवर धावणारं आयुष्य या संध्याकाळी मात्र काही काळ थांबल्यासारखं वाटतं। आणि या समवेतच आपल्या सगळ्यांची आवडती आणि लाडकी सोलापूर आकाशवाणी। श्रोतेहो, ऐकूयात हिंदी चित्रपट गाणी। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मैं तेरा हिरो या चित्रपटातलं बेनी दयाल आणि शालमली खोलगडी यांनी गायलेलं गाणं। संगीत आहे साजिद वाजिद यांचं, तर शब्द आहेत कुमार यांचे। ऐकूयात।

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते?

0: या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: तर श्रोते हो दररोज सकाळी 9:20 ऐकायला विसरू नका सोलापूरची नाट्यगाथा फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता ऐकूयात हिरोपंदी या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं गाणं। संगीत आहे साजिद वाजिद यांचं तर शब्द आहेत कौसर मुनीर यांचे।

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आणि आता आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट गीतं. श्रोतेहो, आता खामखा या चित्रपटातलं गाणं आपण ऐकणार आहोत. गाणं गायलंय सुखविंदर सिंग आणि रणजित बरोत यांनी. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं तर शब्द आहेत गुलजार यांचे. ऐकूयात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खामखा या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूयात केक या चित्रपटातलं गाणं. आपल्या सगळ्यांचाच आवडता लाडका भाईजान म्हणजे अर्थात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं. गाणं गायलंय मिका सिंग आणि पलक मुच्छल यांनी, तर संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं. शब्द आहेत कुमार आणि शब्बीर अहमद यांचे. केक या चित्रपटातलं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
0: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।
2: श्रोतेहो, आता ऐकूयात स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं श्रेया घोषाल, उदित नारायण आणि विशाल शेखर यांनी गायलेलं गीत। संगीत आहे विशाल शेखर यांचंच, तर शब्द आहेत अन्विता दत्त यांचे।

0: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
1: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
2: यासोबतच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आज यामध्ये ऐकूया एआय आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: किड्स युववाणी मध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ मी लॅपटॉप आणलाय. हे बघ मी फक्त यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या एआय टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, एआय फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हा, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईन साठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता एआय मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ऍट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, एआय मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने माझ्या भावनेतून आलेला असतो. आता एआय मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा,

0: अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. एआय सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि एआय मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे एआय करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा एआयचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी एआय वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच एआय तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून एआय ला वापरणं ठीक आहे, पण रोहिणी मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिक वर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्य काळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. एआय हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते या एआयच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचंय?
0: अगदी बरोबर बोलला समित. एआय परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. एआय परफेक्ट जरी असला तरी एआय ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण एआय मुळे कला क्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा एआय कडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्स मध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 पेक्षा अधिकांचे काम फक्त एकटा एआय मुळे होते. मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? एआय हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण एआय वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
0: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच.

0: जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात, त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
1: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
0: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AI मदतीने जगासमोर आणू शकेल. AI ने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AI चा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AI चा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं, ते कधी नवीन नव्हतंच किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AI मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी AI च्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AI चं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणी मध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजा शिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगांचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कुळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझं तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं गावकरी मंडळ।
2: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
3: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे।
2: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
3: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
2: तुमच्या कुटुंबासाठी।
3: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
2: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स।
3: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्य विषयक समस्या,
2: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून।
3: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा।
2: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15।
3: आरोग्य जागर,
2: कारण तुमचं आरोग्य
3: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे।

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत। आता आनंद घेऊयात मराठी मिश्र गाण्यांचा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात हुप्पा हुया या चित्रपटातलं भक्तिगीत। गाणं गायलंय स्वप्नील बांदोडकर यांनी, तर संगीत आहे अजित परब आणि समीर म्हात्रे यांचं। ऐकूयात।

श्रोते हो हुप्पा हुय्या या चित्रपटातलं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं भावगीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं तर रचना आहे शांताराम नांदगावकर यांची. ऐकूयात.

0: श्रोतेहो, मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुनिधी चौहान यांच्या आवाजातली एक ठसकेदार लावणी. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं, तर शब्द आहेत संदीप खरे यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: आता ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं. संगीत आहे अनिल अरुण यांचं, तर शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे. हे गाणं चित्रित झालंय सचिन आणि सुप्रिया यांच्यावरती. ऐकूयात.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात संदीप खरे यांच्या आवाजातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि त्यांनीच लिहिलेलं गाणं, आपल्या सगळ्यांचं ऑल टाइम फेवरेट, ऐकूयात.

जशी ओली हुर उर थरार तेरा न बर जशी ओली हुर उर थरार तेरा न बर तसे नाव तरारावे माझे तुझ्या मन बर सरीवर सर.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग. दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: तर श्रोते हो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम लावण्य रंग. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे आणि संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र गाण्यांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गुलशन कुमार यांच्या आवाजातलं भक्तीगीत. संगीत आहे ललित सेन आणि चंदेर यांचं. तत्पूर्वी काही जाहिराती.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: बाबा आणा 3,000।
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी।
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा।
2: है
1: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
1: तुमचा मोबाईल द्या,
2: घे घे। भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

श्रोते हो आता ऐकूया दलेर मेहंदी यांच्या आवाजातलं पॉप गीत. संगीत आहे जवाहर वाट्टल यांचं, तर शब्द आहे जांगा नंदपुरी आणि दलेर मेहंदी यांचे.

0: श्रोतेहो, हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात डुप्लिकेट या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गाणं. संगीत आहे अनु मलिक यांचं तर गीत आहे जावेद अख्तर यांचं. हे गाणं चित्रित झालंय किंग खान, शाहरुख खान आणि अर्थात जुही चौहला आणि सोनाली यांच्यावरती. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त.

0: भारतीय परंपरा
1: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
1: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
0: संपर्क 87400304008.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन। समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा।
1: चैतन्य केमिकलची साफसफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर। चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर।
2: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल।
3: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव।
2: रात्र अभ्यासिकेची ही सोय, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल।
3: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28। जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
4: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू।
5: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
4: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय।
5: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018।
6: श्रोते हो, आता ऐकूयात शंकर महादेवन यांच्या आवाजातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं पॉप गीत। शब्द आहेत जावेद अख्तर यांचे। तत्पूर्वी काही जाहिराती।
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
8: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।
9: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
10: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं, श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ।

0: शी।
1: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
2: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991।
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
3: श्री कृष्ण गुरुकुल।
4: संपर्क 72 76 73 73 52।

0: श्रोते हो, याबरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार

असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये एमआयडीसी परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे.
धरण तलाव आणि काल

0: गावांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात आज आपण बाजारभाव कृषी सल्ल्याबरोबरच केळी पीक लागवड तंत्र याविषयी संकलित माहिती ऐकू शकणार आहात. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

8:15 आम्ही प्रसारित करू कौटुंबिक श्रुतिका मंथन. 8:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकणार आहात.

8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री ठीक 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष शल्य संवाद. विषय लहान मुलांमधील शस्त्रक्रिया. याविषयी डॉ रवी कंदलगावकर यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात.

आज रात्री ठीक 9:15 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकणार आहात. आज रात्री ठीक 10 वाजता ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आम्ही प्रसारित करू. अकरा वाजता हिंदी बातमीपत्र.

11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, आज रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर अशी होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची पर्वणी, आपली आणि आपली सोलापूर आकाशवाणी. श्रोते हो, 7:15 होत आहेत आता वृत्तविशेष. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो आयएमडीने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते.

0: जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निनो स्थिती म्हटलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातले जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि त्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून अजून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाहीत पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJO ची वाट पाहावी लागणार आहे आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJO चं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाईगडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणी

0: पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट, की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीर होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते, तसेच तापमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले, जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये, आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्या रब्बी पीक लावता येईल, आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखे एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू, आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणी उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणी, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
0: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय, कारण शेतीच्या निविष्ठा जे आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्योजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष खराब झालेले मासे ते खत आहे.

ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांच्या पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू

0: नाही, या परागीपण चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आत्मा सोलापूर, महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि विजयराज केशर आंबा फार्म सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आंबा कार्यशाळा. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री विजयकुमार बरबडे यांनी केलंय. रविवारी 14 जून रोजी सकाळी 4:30 ते 4:30 वाजेपर्यंत. स्थळ श्री कल्याणी फार्म, सोलापूर विजापूर रोड, सोरेगाव.
0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ, शके 1947 अर्थात 13 जून 2026। गावकरी मंडळ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत असे समजावे। अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500, बीट 1500 ते 2300, वांगी 500 ते 4000, कोबी 700 ते 2500, ढोबळी मिरची 4000 ते 5000, गाजर 1200 ते 6000, फ्लावर प्रति 100 नगांसाठी 560 ते 2000, चिकू 2000 ते 2500, गवार 2500 ते 6000, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 1000, काकडी 500 ते 5000, लसूण सुका 7600 ते 14500, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 300 ते 800, हिरवी मिरची 1500 ते 4500, पेरू 500 ते 1200, जांभूळ 4000 ते 9000, कांदापात प्रति 100 पेंढ्यांसाठी 1500, खरबूज 1500 ते 5000, भेंडी 700 ते 5000, लिंबू 1000 ते 6000, आंबा हापूस 400 ते 1200, आंबा लोकल 1500 ते 3500, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 900 ते 2000, कांदा लाल 100 ते 2600, पपई 700, अननस 1000 ते 3000, डाळिंब 1000 ते 19000, बटाटा 900 ते 1300, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 800, तांदूळ मसुरा 3545 ते 7010, दोडका शिराळी 700 ते 5500, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1500, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 300 ते 600, टोमॅटो वैशाली 600 ते 4800, गहू शरबती 2605 ते 3990। तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। आता ऐकूयात कृषी सल्ला।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी

0: सल्ल्यामध्ये साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये याच साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना घरगुती आणि वनस्पतीजन्य उपाय याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. साठवलेल्या धान्याचं किडींपासून संरक्षण करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामध्ये कडुलिंबाची पानं बिया यांचा वापर महत्वाचा ठरतो. यासाठी कडुलिंबाची पानं सुरुवातीला सावलीमध्ये वाळवून घ्यावी. वाळलेली पानं ही प्लॅस्टिक किंवा कापडी सच्छिद्र पिशवीमध्ये भरावी. या पिशव्या धान्य गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवाव्या. कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही. कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पुडीची 5% बीजप्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. कडुलिंबाप्रमाणेच आपल्याला लसणाचा वापर देखील प्रभावी ठरतो. यासाठी सुरुवातीला डब्यामध्ये धान्य टाकून त्यावर लसणाची साल न काढलेली एक संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर द्यावे. डब्याचं झाकण घट्ट बंद राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. लाल मिरच्यांचा वापर देखील किडींचं व्यवस्थापन करताना प्रभावी ठरतो. धान्य भरताना प्रत्येक थरामध्ये 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या ठेवाव्यात. त्यामुळे भुंगेरे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. कडुनिंबाची वाळलेली पानं आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये 10 ते 15 लवंगा टाकाव्यात. यानंतर थोडं पाणी घालून बारीक वाटलेल्या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या कराव्यात. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्याच्या विविध थरामध्ये ठेवल्यावर देखील त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. या सर्व उपायांप्रमाणेच पुदिना पानांची भुकटी आणि राखेचा वापर देखील महत्वपूर्ण ठरतो. पुदिन्याच्या पानांची भुकटी किंवा बारीक राख ही धान्यात मिसळावी. ती किडींच्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण करत असते. धान्य साठवणुकीवेळी भुईमूग, एरंडी, खोबरेल किंवा मोहरीचं तेल वापरलं तर किडींची अंडी उबवण्यास अडथळा निर्माण होतो. तेलामुळे त्यासाठी 1 किलो धान्यास 1 चमचा तेल या प्रमाणात चोळावं. 1 क्विंटल धान्यासाठी 1/2 ते 1 किलो तेल वापरावं. हळद किंवा वेखंड पावडर देखील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी ठरते. सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी हळद पावडर 3.25 ग्रॅम किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया केली तर किडींमार्फत होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं.
1: मंडळी, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता ऐकूयात केळी पीक लागवड तंत्र याविषयी संकलित माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारत हा जगातला सर्वात मोठा केळी उत्पादक देश आहे आणि त्यातही महाराष्ट्राचं योगदान लक्षणीय आहे. तुम्ही जर पीक निवडताना उत्पन्न, बाजारभाव आणि टिकाऊपणा या तिन्ही गोष्टी लक्षात घेत असाल तर केळीचं पीक तुमच्यासाठी एक उत्तम निवड ठरू शकतं. महाराष्ट्रात विशेषतः जळगाव, नाशिक आणि धुळे या भागांमध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. चला तर मग केळी या सोन्यासारख्या पिकाची लागवड कशी करावी याविषयी जाणून घेऊया. याविषयी या भागात जाणून घेऊया. केळी हे आंबा फळ पिकानंतर महाराष्ट्राचं महत्वाचं फळ पीक आहे. विशिष्ट चव, भरपूर पोषक तत्व आणि औषधीय गुणधर्म यामुळे हे फळ सर्व स्तरातील लोकांचं आवडतं फळ आहे. 2013 साली 82 हेक्टर क्षेत्र हे केळी फळ पिकाखाली होतं तर 2023 मध्ये हेच वाढून 91,385 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलं आहे. यावरून केळी या फळ पिकाचं महत्व आपल्या लक्षात येऊ शकतं. महाराष्ट्रात केळीचं सर्वाधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. जळगाव जिल्ह्यातील उत्पादकताही सर्वात जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यातही केळीची लागवड आता वाढत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत केळी फळाला वाढती मागणी आहे, तसंच निर्यातीतही आता त्यामुळेच वाढ होत आहे. म्हणून केवळ केळीचं उत्पादनच महत्वाचं नाही तर फळांची गुणवत्ता देखील तितकीच महत्वाची आहे. केळीची लागवड करत असताना जमिनीची निवड कशी करावी याविषयी जाणून घेऊया. केळीच्या लागवडीसाठी जमिनीची खोली तसंच पाण्याचा निचरा या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. या पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. तसंच जमिनीची खोली 60 सेंटीमीटर पर्यंत असावी. जमिनीचा पीएच

एच लेवल म्हणजेच सामू 6.5 ते 8 दरम्यान असावा. क्षारयुक्त चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये. केळीची लागवड करण्यापूर्वी प्रयोगशाळेत मातीचं पृथक्करण करून घेणं महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळं खतांचं अचूक नियोजन करून उत्पादन खर्च मर्यादेत राखता येऊ शकतं. केळी हे द्विवार्षिक पीक आहे. केळीच्या लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून कुळवाच्या 2 उभ्या आणि आडव्या पाया देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. केळीची लागवड ही सरी, खड्डे आणि गादी वाफ्यावर केली जाते. केळीची लागवड करताना केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा आणि तसंच आंतरमशागतीच्या सुलभतेसाठी म्हणून 2 झाडांमधलं आणि 2 ओळीतलं अंतर योग्य प्रमाणात ठेवणं महत्वाचं असतं. तसंच लागवडीचं अंतर हे केळी वाण आणि त्याचा विस्तार यावर अवलंबून असतो. श्रीमंती किंवा फुले प्राईड या बुटक्या वाण्यांची लागवड 1.5 मीटर बाय 1.5 मीटर अंतरावर, तर ग्रँड नाईट यासारख्या उंच वाढणाऱ्या वाणांची 1.75 मीटर बाय 1.75 मीटर अंतरावर करावी. आता केळी फळपिकाच्या वाणांबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्रात प्रामुख्यानं कॅव्हेंडिश गटातल्या ग्रँड नाईट वाणांची लागवड केली जाते. या प्रमुख वाणांची वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊया. ग्रँड नाईट या जातीचा घड मोठा असतो. एका घडात सरासरी 8 ते 10 फणे आणि 200 ते 220 इतकी फळं आपल्याला मिळतात. या फळांची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर इतकी असते. भरपूर उत्पन्न आणि गुणवत्ता यामुळे ही निर्यातक्षम अशी जात आहे. आता श्रीमंती. श्रीमंती ही जात बसराईमधून निवड पद्धतीनं विकसित झालेली आहे. या झाडाची उंची 1.80 ते 2 मीटर इतकी असते आणि यासाठी लागणारा कालावधी 13 ते 14 महिने इतका असतो आणि फळांची लांबी 20 ते 22 सेंटीमीटर इतकी असते आणि घडांचं सरासरी वजन 20 ते 25 किलो इतकं आपल्याला मिळू शकतं. फुले प्राईड ही जात अतिशय बुटकी तसंच लवकर काढणीस तयार होणारी आहे. या वाणाचं घड विसवण्यास 230 दिवस तर घड काढणीसाठी 320 दिवस लागतात आणि यापासून मिळणारं घड 18 ते 22 किलो इतक्या वजनाचं असतं. केळी लागवडीसाठी कंद किंवा मुनवे निरोगी आणि जातीवंत बागेतून निवडावीत. आता केळी या पिकाच्या लागवडीसाठी कंद निवड आणि प्रक्रिया याविषयी जाणून घेऊया. केळी लागवडीसाठी कंद किंवा मुनवे निरोगी आणि जातीवंत बागेतून निवडावीत. लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंदाचा आकार आणि वजन योग्य असणं महत्वाचं आहे. मुनवे साधारणत 3 ते 4 महिने वयाचे, 450 ते 750 ग्रॅम वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदावर 3 ते 4 रिंगा ठेवून खालील बाजूनं वरचेवर कंद तपासून घ्यावेत. नंतर लागवडीपूर्वी 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बनडाझेम अधिक 150 ग्रॅम एसिफेट घेऊन या द्रावणात कंद 30 ते 40 मिनिटं बुडवावीत. आता केळी या पिकासाठी सेंद्रिय खत जर आपण देणार असू तर ती या प्रमाणात द्यावीत. शेणखत 10 किलो किंवा गांडूळ खत 5 किलो आणि जैविक खतं जर आपण देणार असू तर ॲझोस्पिरिलम 25 ग्रॅम, पीएसबी 25 ग्रॅम हे केळी लागवडीच्या वेळी द्यावीत. आणि जर आपण रासायनिक खतांचा वापर करणार असू तर जमिनीतून खत देताना प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र, 60 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश द्यावं. जमिनीतून रासायनिक खतं देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीनं किंवा कोली घेऊन खतं द्यावीत. केळी लागवडीनंतर दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यात ईडीटीए जस्त आणि ईडीटीए लोह यांची प्रत्येकी 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसंच 5व्या आणि 7व्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी 15 ग्रॅम प्रति झाड शेणखतात मुरवून वापरावं. आता केळी या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं हे जाणून घेऊया. केळी पिकासाठी एकूण 1800 ते 2020 मिलीमीटर इतकं पाणी लागतं. केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे. ठिबक सिंचनासाठी ड्रिपर किंवा इनलाईन ड्रिपरचा वापर करणं अधिक योग्य ठरतं. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी आणि वाढीची अवस्था इत्यादी बाबींवर केळीला पाण्याची गरज अवलंबून असते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास केळी पिकाची पाणी वापर क्षमता आणि पाणी उत्पादकता वाढवण्यासाठी
मध्य

मध्यम खोल काया जमिनीत केळी लागवडीनंतर 1 ते 5 महिन्यांपर्यंत 60% बाष्प पर्णोत्सर्जाची पूर्तता करण्याएवढं पाणी आणि 9 ते 12 महिन्यांपर्यंत 80% बाष्प पर्णोत्सर्जाची पूर्तता करण्याएवढं पाणी ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता केळी बागेची कुळवणी आणि बांधणी याविषयी थोडंसं जाणून घेऊया. केळीच्या 2 ओळींमधलं अंतर कुळव्याच्या सहाय्यानं भुसभुशीत करावी. सर्वसाधारणपणे पीक 3 ते 4 महिन्यांचे होईपर्यंत अशा प्रकारची अंतरमशागत करत राहावी. मंडळी, केळीच्या बागेमधील पिल्ले काढणी करताना मुख्य बुंध्याशेजारी कंद किंवा रोपे लागवडीनंतर 3 ते 4 महिन्यांनी पिल्ले काढण्यास सुरुवात होते. ही पिल्ले मुख्य खोडाशी अन्न, हवा आणि पाणी याबाबत स्पर्धा करतात. त्यामुळं मातृवृक्षाची वाढ कमी होते आणि घड उशिरा येतो आणि यामुळे घडाची पक्वता लांबते. त्यासाठी मुख्य पीक वाढीच्या काळात येणारी पिल्ले धारधार विधीच्या सहाय्यानं नियमित कापावीत. तसंच तणांचं नियंत्रण करताना लागवडीपूर्वी शेताची चांगली खोल नांगरट करावी आणि त्यानंतर तणांचे अवशेष वेचून घ्यावेत. लागवडीनंतर आंतरमशागत करताना 2 ओळीतील आणि 2 झाडातील तणे निघतात. झाडाजवळची राहिलेली तणे खुरपणी करून नंतर काढून टाकावीत. आच्छादनाचा वापर करताना पाण्याच्या मात्रेत बचत व्हावी, जमिनीचं तापमान योग्य राखलं जावं यासाठी केळीच्या 2 ओळींमध्ये बाजरीचं सरमट, ऊसाचं पाचट आणि जुन्या गव्हाचा भुसा, केळीची वाळलेली पानं आणि डाळवर्गीय पिकांचं काड अशा सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं. या आच्छादनाचा साधारणत 15 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. अशा प्रकारच्या आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. आता केळीच्या घडाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेऊया. घड पूर्ण विसावल्यानंतर केळफूल वेळीच कापावं. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीनं सुरुवातीलाच कापून टाकाव्यात. केळीचा घड पूर्ण विसावल्यानंतर आणि केळफूल तोडल्यानंतर घडावर लगेच आणि पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 100 लिटर पाण्यात 50 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोजन फॉस्फेट आणि 100 ग्रॅम युरिया आणि स्टिकर हे मिसळून फवारणी करावी. यामुळे घडाची लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होते आणि फळांचा आकर्षकपणाही वाढतो. तसंच पाने खरचटून धुलीकणाने आणि फूल केळीमुळे घडातील फळांचं नुकसान होऊ नये म्हणून आत्ताच आपण सांगितलेली फवारणी केल्यानंतर केळीचं घड 0.5 मिलीमीटर जाडीच्या 75x100 सेंटीमीटर आकाराच्या 6% सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी ती झाकून घ्यावीत. आता केळीवरील किडींचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेऊया. केळीच्या पिकावर जर सोंडकीड या किडीचा प्रादुर्भाव झाला तर शिफारसीप्रमाणे पिकांची फेरपालट करावी आणि कंद प्रक्रिया करून घ्यावी. सापळा म्हणून खोडांचं साधारणत 15 ते 30 सेंटीमीटर लांबीचे उभे काप एकरी 10 ते 15 या प्रमाणात बागेत ठेवावे. आणि जर केळी पिकांवर फूल किडीचा प्रादुर्भाव झाला तर वर्टिसिलियम लेक्यानी या जैविक बुरशीनाशकाची 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन घडावर फवारणी करावी किंवा निंबोळी अर्क 500 मिलीलिटर हे 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. आणि जर सूत्रकृमी या किडींचा प्रादुर्भाव झाला तर शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करून घ्यावी. लागवडीच्या वेळी निंबोळी पावडर 500 ग्रॅम प्रति झाड, लागवडीवेळी आणि त्यानंतर 3र्या आणि 6व्या महिन्यात खोडाभोवती बांगडी पद्धतीनं घ्यावी आणि केळीच्या बागेत झेंडू हे आंतरपीक घ्यावं जेणेकरून सूत्रकृमी या किडींचा प्रादुर्भाव आपण टाळू शकू. आता केळी पिकावरील रोगांचं व्यवस्थापन कसं करावं हे जाणून घेऊया. जर केळीच्या पिकावर करपा म्हणजेच सिगाटोका या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानाचा भाग काढून तो भाग जाळून टाकावा आणि झाडावर 25 ग्रॅम मॅनकोझेब 75, WP किंवा प्रोपिकोनिझोल 5 मिलीलिटर आणि मिनरल ऑइल 100 मिलीलिटर हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतरानं 2 फवारण्या करून घ्याव्यात. केळीच्या पिकावर जर काळी बोंडी म्हणजेच सिगार अँड रॉट या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर प्रादुर्भावग्रस्त केळी काढून नष्ट करावीत. घडावर 25 ग्रॅम
मॅनकोझेब 75 WP आणि चांगल्या प्रति

0: च्या स्टिकरसह 10 लिटर पाण्यात ते मिसळून फवारावं. पर्णगुच्छ म्हणजेच बंची टॉप या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाड उपटून नष्ट करावं. या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्यामुळे झाडांवर अंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. केळी पिकात किंवा बागेभोवती काकडीवर्गीय किंवा वांगीवर्गीय पिकं घेऊ नयेत. तसंच बाग आणि बागेभोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा. आणि केळी पिकावर जर इर्विनिया रॉट म्हणजेच हेड रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर लागवडीनंतर 100 लिटर पाण्यात 300 ग्रॅम कॉपर ऑक्सिलोराईड तसंच 300 मिलीलिटर क्लोरोपायरिफॉस 15 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन यांचं द्रावण तयार करून प्रत्येक झाडास 200 मिलीलिटर द्रावण टाकावं किंवा लागवडीच्या वेळी जमिनीतून 6 ग्रॅम ब्लिंचिंग भुकटी प्रति झाड द्यावी. त्यानंतर 1 महिन्याच्या अंतरानं 4 वेळा हीच प्रक्रिया करावी. तसंच लागवडीनंतर 1 महिन्यानं 500 ppm स्ट्रेप्टोसायक्लिन द्रावणाची 1 ते 2 लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यात ट्रायकोडर्मा विरिडी हे जैविक बुरशीनाशक 50 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून द्यावं. त्यानंतर जर केळीच्या पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणू म्हणजेच पोगांडस इन्फेक्शियस क्लोरोसिस या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर या रोगाच्या वाहक किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 20 मिलीलिटर निंबोळी 50 मिलीलिटर 5 मिलीलिटर स्टिकर हे सर्व 10 लिटर पाण्यात घेऊन दर 4 ते 6 दिवसांनी फवारणी करावी. तसंच या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करत राहावी. रोगमुक्त बागेतून चांगलं मातृवृक्ष निवडून त्यांचा कंद लागवडीसाठी वापर करावा. त्याचबरोबर काकडीवर्गीय तसंच टोमॅटो मिरची वांगी आणि मका या पिकांची लागवड केळी पिकात करू नये. मंडळी आता केळीची काढणी आणि हाताळणी याविषयी थोडंसं जाणून घेऊया. घडांची योग्य पक्वतेला काढणी हा केळी लागवडीतला महत्वाचा टप्पा आहे. घडातल्या फळांचं आयुष्य आणि गुणवत्ता ही घडाच्या पक्वतेची अवस्था आणि हाताळणी यावर अवलंबून असतं. दूरच्या बाजारपेठेसाठी साधारणत 75% पक्वतेला घडांची काढणी करावी तर जवळच्या बाजारपेठेसाठी साधारणत 90% पक्वतेला काढणी करावी. शास्त्रीय भाषेत केळफूल निघाल्यापासून ते काढणीपर्यंत साधारणत 90 ते 110 दिवस लागतात. निर्यातीसाठी घडातील दुसऱ्या फणीतील केळी फळांना 3/4 गोलाई आली म्हणजेच साधारणत 90 ते 95 दिवसांनी घडांची काढणी करावी. घडाची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. घड काढल्यापासून तो पॅकिंग शेडमध्ये येईपर्यंत घडातील फळांना इजा होणार नाही आणि मातीचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळी आता केळीच्या बागेची हिवाळी आणि उन्हाळी हंगामात काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊया. केळी हे उष्णकटिबंधीय फळ आहे त्यामुळे त्याची किमान आणि कमाल तापमान सहन करण्याची मर्यादा 10 ते 40 सेंटीग्रेड इतकी आहे. हिवाळ्यात हेच तापमान 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी गेल्यास नवी पाने येण्याचा वेग मंदावतो आणि झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे घड विसवण्याच्या अवस्थेतील बागेमध्ये सामान्यपणे घड डिसेंबर ते जानेवारी महिन्यात प्रति झाड साधारणत 250 ते 1000 ग्रॅम निंबोळी पेंड पावडर द्यावी. रात्रीच्या वेळेस बागेत ओला सुका कचरा एकत्र करून ते पेटवून त्याचा धूर करावा. उन्हाळी हंगामात वाऱ्यामुळे झाडं मोडून आणि उन्मळून पडण्याचं प्रमाण वाढतं. यासाठी झाडांना आधार द्यावा. झाडांना 2 प्रकारे आधार देता येतो. पहिल्या प्रकारात बांबूची कैची करून झाडाला आधार द्यावा किंवा शेवरी आणि निलगिरी इत्यादी झाडांच्या फांद्या तोडून वाय आकार असलेल्या काठीच्या सहाय्यानं आधार द्यावा. आणि दुसऱ्या प्रकारात पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलीप्रॉपिलिनच्या 1.5 सेंटीमीटर रुंदीच्या पट्ट्यांनी झाडास आधार द्यावा. उन्हाळी हंगामात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो. यासाठी मार्च महिन्यापासून दर 15 दिवसांनी 8% तीव्रता असलेल्या केओलिनची फवारणी करावी. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात केळी बागेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी केळीची लागवड करताना बागेभोवती 2 ओळीत शेवरीची लागवड करावी. तर मंडळी अशा प्रकारे केळी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण या भागात घेतली.
1: मंडळी आता ऐकूयात अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं

0: गावकरी मंडळ हा खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि

0: समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100. आत्मा सोलापूर महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि विजयराज केशर आंबा फार्म सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आंबा कार्यशाळा आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन श्री विजयकुमार बरबडे यांनी केलंय. रविवारी 14 जून रोजी सकाळी 4:30 ते 4:30 वाजेपर्यंत स्थळ श्री कल्याणी फार्म सोलापूर विजापूर रोड सोरेगाव.
2: घरदार कपडे भांडी असता मलीन मनास वाटे तया द्यावे रूप नवीन समजावून घ्या आहे उपाय सोपा चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
3: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने लिक्विड सोप फ्लोर क्लीनर ब्लू क्लीनर बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर चैतन्य केमिकल शिवस्मारक समोर शिंदे चौक सोलापूर.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर.
4: मोबाईल 9172-710-499.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579-790-940.
6: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आकाशवाणी आता केवळ रेडिओ पुरती मर्यादित राहिलेली नाही. आता आकाशवाणी सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचतीये. आमचे FB, इन्स्टा आणि युट्यूब हँडल आकाशवाणी सोलापूर. आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्हाला कुठेही आणि कधीही घेता येणार आहे. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडियाचा नवीन प्रवास.
5: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
1: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
5: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98-50-257-323, 98-81-145-746, 97-63-041-415 आणि 99-21-609-018.
7: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, 33 अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
8: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
9: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
10: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
1: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
10: मोबाईल 91-30-396-809.
11: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
12: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा 1 वर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77-19-92-22-55.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता काही क्षणातच मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आणि मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी

म्हटलं आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एनडीए आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रुपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन एथलेटिक्स सिरीज

0: 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरशे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलीसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफ एम वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झालेली आहेत.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसं ओळखलंस?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोतेहो, आता पुन्हा प्रसारित करत आहोत कौटुंबिक श्रुतिका मंथन.

0: या रामभाऊजी या तुम्ही पावसात आणि तेही सायकलवर भिजत आलात. पेट्रोल भाववाढ एवढी मनाला लावून घेतलीत की काय?
1: हो ना, मलाही तेच विचारायचं होतं. गाडी खराब झाली की सर्व्हिसिंगला टाकली?
2: अरे बाबा, अजिबात नाही.
1: मग
2: गेल्या रविवारी सायकल दिन झाला ना, तेव्हा असा संकल्प केला होता की किमान एक आठवडा तरी सायकल चालवायची, म्हणून हा सगळा खटाटो.
1: होय, मी तर गेल्या कित्येक वर्षात सायकल चालवलीच नाही.
2: काय सांगतो,
1: आता तर सायकलचे इतके नवे मॉडेल्स आलेत ना की सायकल आणि लोणा यातला फरकच समजत नाही.
0: तरीही सध्याच्या काळात सायकल चालवणं हा एक महत्वाचा व्यायाम आहे बरं का?
2: हो, प्रश्नच नाही.
0: हो, शिवाय पेट्रोल डिझेल दरवाढ म्हणाल तर आपल्याला त्यावर काही कंट्रोल नाही ना करता येत.
2: खरंच आहे, पेट्रोल डिझेल कशाला, गॅस सिलेंडरची दरवाढ झालेलीच आहे ना.
0: खरंय,
2: कारण पेट्रोल डिझेल आणि गॅस आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलली की आपल्या खिशाला ताण आलाच.
1: बरोबर आहे. खरं म्हणजे केवळ सायकल दिनापुरतं सायकलचे गोडवे न गाता, सायकल रोज वापरत ठेवली तरच काही इंधन बचत होईल ना.
2: अगदी अगदी.
0: आणि आता तर पाऊस सुरू झालाय.
2: होय, मृग नक्षत्राचा पाऊस एकदाचा सुरू झाला. बरं, थोडासा टॉवेल द्या ना मला.
1: आहे ना, आहे ते काय कोपऱ्यात खुंटीवरती.
2: सोलापुरात उकाडा

0: काय हैराण केलं हो, 2 महिने उन्हाळ्यात घामानं कपडे ओले आणि आता पावसानं कपडे ओले.
1: खरंय खरंय, मृगाच्या या पावसानं आल्या आल्याच उन्हाळ्याचा तडाखा एका फटक्यात कमी करून टाकला
0: बघा. तर काय,
1: नाही म्हणता म्हणता आम्ही तर यंदा उन्हाळ्याच्या नावाखाली चिक्कार आईस्क्रीमही खाल्लं. काय हो,
2: अरे हे भागलं नाही म्हणून आईस्क्रीमचा साचा आणलाय
0: छान
2: आणि फ्रीज मध्ये तयार करून ताव मारला
0: आणि आजारी पडला. असंच ना,
2: बरोबर आहे. खोकल्यानं काही दिवस होतो आजारी,
0: मग त्यात पुन्हा हा अधिकाचा महिना. मला तर 8-8 निमंत्रण होती अधिक महिन्याची.
1: काय सांगताय भाऊजी,
0: हो बत्ताशाची पाकिटाच्या पाकिट मिळालेली
1: आहेत.
2: आता घरात चहा करताना ते बत्ताशेच वापरायचे साखरेसारखे.
0: आता तसंच चालू आहे म्हणा. आता मसाला चहाऐवजी रोज बत्ताशे चहाच घेतोय.
1: काय थट्टा करता भाऊजी, पण अधिक मासाच्या आमंत्रणापेक्षा आता शाळांचं आमंत्रण महत्वाचं आहे.
2: हो ना, आता शाळा सुरू होत आहेत सोमवारपासून. दप्तर आणि पुस्तकं खरेदी करण्यासाठी केवढी गर्दी झाली आहे दुकानांमध्ये.
0: हो, काही संस्थांनी वृत्तपत्रांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनं देखील भरवली आहेत बरं का. म्हणजे या पार्श्वभूमीवर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले.
1: काय भाऊजी, अजूनही आठवत आहेत का ते दिवस?
0: हो, आठवणी तशा रम्य असल्यानं वारंवार तसे कड येतात म्हणा हवं तर. आता बघा, 7वीत असताना माझी आणि माझ्या मित्राची शाळेमध्ये मारामारी झाली होती.
1: बर,
2: मग आता काय त्याचं?
0: अरे तर तो महाभाग मला मध्यंतरी रस्त्यात भेटला होता. त्यांना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून एक ठेवून दिली मला.
1: काय सांगता बाप रे,
0: काय मी गप्प बसलो नाही. हा सगळ्या नव्या जमान्याचा परिणाम आहे. लोक कसे बदलतीत काही सांगता येत नाही.
2: पण आताच्या जनरेशन झेड पिढीचं शैक्षणिक विश्व हा वैश्विक चिंतेचा विषय झालाय रे.
0: हो ना,
2: कारण यांना असलेल्या संधी आणि आव्हानं याचं स्वरूप आता व्यापक आहे बघ.
1: खरंय, मला याचीच चिंता वाटते. खरं सांगते, AI, मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंग याचा नाद अनेक मुलांना आहे. ऐन परीक्षेच्या काळात IPL सामन्यातून लक्ष अभ्यासाकडे वळवून परीक्षांचे पेपर आणि प्रचंड स्पर्धेचा हे विद्यार्थी सामना कसा करणार आहेत, हा मला एक मोठा प्रश्न पडलाय.
0: बरोबर आहे, बरोबर आहे वहिनी तुमचं. कारण मोबाईल इंटरनेटनं बुद्धीला सगळं काही आयतं मिळतंय
1: हो,
0: त्यामुळे कष्टाची सवयच गेली.
1: खरं
2: सगळ्यांनाच इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण त्यासाठी लागणारे कष्ट आणि पैसा सगळं आवाढव्य.
0: मग काय तर,
1: शाळेच्या फीज काय कमी आहेत का भाऊजी?
0: हो ना,
1: शिवाय आता तर स्कूल बसेसची भाडी सुद्धा वाढली आहेत 15-20%.
0: हे बघा, कष्ट आणि संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रात आहे बरं का. पर्यटन हा शब्द ऐकून मनात उत्साह येतो.
1: हो,
0: पण इंधन दरवाढ आणि CNGची टंचाई यामुळे पर्यटन आणि प्रवास आता कसा म्हणजे कष्टाचाच झालेला आहे.
1: खरंय खरंय, आणि आता हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा शेवटचाच टप्पा म्हणायचा तसा पर्यटनासाठी बाहेर गेलेले अनेक लोक आता परतीच्या प्रवासाला लागलेत बरं का.
0: प्रश्नच
2: नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटन क्षेत्रे गजबजलेली असतात. पण तेवढी सोय होते का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे.
0: म्हणजे काय म्हणायचंय तुला मोहन?
2: अरे यंदाही सर्व प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रे गर्दीने तुडुंब भरलेली होती. ट्रॅफिक जाम, लोकांची गैरसोय, त्या केदारनाथमध्ये तर जेव्हा गर्दी असायची तेव्हा लोकांचे किती हाल झालेत. अगदी आपल्याकडे पंढरपूर तुळजापुरातही केवढी गर्दी आहे ना.
0: अहो, कुठं जाऊ तिथं गर्दी. तीर्थक्षेत्र असू दे किंवा पर्यटन स्थळ असू दे, किल्ले असू देत, कुठंही जा तुम्ही तुळीकडे प्रचंड गर्दी, वाहनांच्या रांगा.
1: हो, आणि पेड दर्शन असलं तरी सुद्धा 2-3 तास लागतात अहो भाऊजी. काय सांगायचं,
0: आताच्या काळात तीर्थक्षेत्र तर कायम गजबजलेली असतात. शिवाय असल्या गर्दीतही सेल्फी घेणं फोटो घेण्याची हौस काय कमी असते का.
2: माझं म्हणणं आहे तुम्हाला अति वाटेल पण मोबाईलने एकाराचं आराजक माजवलंय.
0: आणि कसं आहे माहिती का, कुठेही आपण उत्साहात जातो पर्यटनाला आणि प्रत्यक्ष तिथलं निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या पेक्षा आपण सेल्फी घेणं, मोबाईल मध्ये 3-4 हजार फोटो असतात आणि खिसा रिकामा असतो.
1: खरंय खरंय भाऊजी, पण मोबाईलच्या वापरावर खरं ना आता कंट्रोल केला पाहिजे बरं का.
0: हे बोलायला ठीक आहे बरं का, पण प्रत्यक्षात होत नाहीये ना. सिनेमा, नाटक, व्याख्यान काहीही चालू असू दे, मोबाईल मध्ये मुंडी घालून बसणारे अनेक प्रेक्षक आणि अनेक श्रोते आहेत. कसं समजायचं हो अशा लोकांना.
2: हेच कशाला, अंत्यसंस्कारावेळीही काही जण बाजूला मोबाईलवर बोलत असतात.
0: हो ना, मोबाईलचा वापर वरचेवर वाढतच जाणार आहे. कारण जागतिक फुटबॉल स्पर्धा 11 जून पासून सुरू झाल्यात. आपल्याकडेही क्रिकेट नंतर फुटबॉलची क्रेज आहेच की.
1: हेच हो ना,
2: शाळेत असताना मी

0: एका मुलीवर असंच इम्प्रेशन वाढायला
1: गेलं
0: आणि बाजूला मैदानात चालू असलेल्या सामन्यातील फुटबॉल माझ्यावर येऊन आदळला.
2: अच्छा बर, म्हणजे फुटबॉलचा आणि तुमचा इतकाच संबंध का?
1: अरे बापरे,
2: कधी बोलला नाही ते?
0: नाही नाही, तसं काही नाहीये. क्रिकेट प्रमाणे फुटबॉल ही मी खेळत होतो. या निमित्ताने एक रोमॅन्टिक आठवण सांगितली.
1: बर,
0: कॉलेजात तर काही आंतर महाविद्यालयीन सामन्यातही मी भाग घेतला होता.
1: वा वा वा, शाळा कॉलेजच्या आठवणी पुढे जाऊन इतक्या रम्य बनू शकतात हे आपण शिकत असताना इतकं जाणवत नाही का?
2: आठवणी ना या लोणच्या सारख्या असतात, मुरल्याशिवाय चांगले लागतच नाहीत.
1: खरे,
0: मला तर पोहे लोणच्या शिवाय खाऊच वाटत नाही.
1: अरे
0: अरे हा, यावर आठवलं
1: काय काय काय,
0: मागच्या आठवड्यात नागपुरात जागतिक पोहे दिन झालाय ना.
1: हो, मी वाचलं होतं बरं का त्याबद्दल. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी जागतिक पोहे दिनानिमित्त 3000 किलो पोहे तयार केले आणि 10,000 लोकांना मोफत खायला दिले.
2: वा भाऊजी, आपल्या आयुष्यामध्ये नाहीतरी कांद्या पोह्यांचं महत्व काही औरच आहे, नाही का?
0: हो ना, मी तर आपली कांदे पोहे बैठक कधीच विसरणार.
2: हो हो हो,
1: म्हणजे जागतिक पोहे दिनावरून स्थळ पाहण्याच्या आठवणी झाल्या काय झाल्या की काय?
2: आज ना यांच्या सगळ्या आठवणीच जाग्या होत आहेत नुसत्या. भाऊजी, अध्यात्मातही बघा ना, सुदाम्याच्या पोह्यांची कथा प्रसिद्ध आहेच की. हो, आणि भारतीय लोकांमध्ये पोहे हा एक लोकप्रिय नाश्ता आहे,
1: प्रश्नच नाही.
2: मी तिकडे इंदूरमध्ये जाऊन सुद्धा ना तर्री पोहे आणि जिलबी याचा आस्वाद घेतला होता बरं का.
1: माझ्या तोंडाला पाणी सुटते जिलबी म्हटल्यानंतर.
0: राम आवर, प्रत्येक शहराची एक खाद्य संस्कृती असते. आपल्या सोलापूर शहराची खाद्य संस्कृती आहे ना, पण नव्या पिढीची चायनीज फूड मोमोजची न समजण्यासारखी रे.
1: खरे रे, काय असतं की त्या मोमोज मध्ये बाबा? मी एकदा खाऊन पोट बिघडवून घेतलेलं.
2: काय सांगता
1: भाऊजी, मोमोजच्या लोकप्रियतेमुळे नव्या पिढीची पोरं मामाच्या गावाला जाऊया म्हणण्यापेक्षा मोमोजच्या गावाला जाऊया हे गाणं म्हणतील की काय, अशीच भीती वाटेल.
2: खरंय खरंय, पण आता हे चायनीज काय, मोमोज काय, मंचुरियन काय, ही सध्याच्या जनरेशन झेडची नव्हे तर बीटा जनरेशनची खास पसंती झालीये भाऊजी. ते आपल्या पोटाच्या प्रकृतीचे विषय नाहीत हेच खरं.
1: समजणार कधी या मुलांना?
0: आपण खमंग अन्नाचे खमंग फोटोज पाहून त्याचा आस्वाद घ्यायला जातो आणि फसतो.
1: पण काय आहे माहितीये का मोहन, प्रत्येकाची पोटाची प्रकृती वेगवेगळी असते. गळ्यांना सगळंच पचतं असं नाही. परवा स्वस्त झाली म्हणून चिकार जांभळं खाल्ली आणि पोट बुडवून घेतलं.
2: काय सांगता भाऊजी, याला ना खरं तर इमोशनल इटिंग असं म्हणतात बरं का. म्हणजे कसं, जसा मूड तसं खाणं.
1: आणि खाण्याचे सगळे नखरे हे सोशल मीडियाचे परिणाम आहेत बरं का.
0: आणि याच सोशल मीडियावर मी काल 12 जून रोजी महाराष्ट्राचं पुलदैवत म्हणजे पु ल देशपांडे यांची अनेक छायाचित्र पाहिली. काल त्यांची 26वी पुण्यतिथी होती ना.
1: खरंच, पुलंचं साहित्य हा मराठी भाषेचा एक महत्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे बरं का. मला वाटतं आज सायंकाळी एम्फी थिएटरमध्ये त्यांच्या साहित्य अभिवाचन आणि दिवंगत रंगकर्मी शशिकांत लावणीस यांच्यावर एक कार्यक्रम आहे, नाही का?
2: हो का, बरं मग जाऊया आपण संध्याकाळी तिकडेच. बरं, भेटूया संध्याकाळी सगळेच तिथं.
1: वहिनी आजच्या म्हणून आम्हाला कटवू नका, पावसात भिजून आलंय, गरम गरम चहा पाहिजे. नाही करे
2: भाऊजी, चहा काय, पोहे दिनानिमित्त पोहे सुद्धा तयार आहेत.
1: क्या बात है, चलो

0: श्रोते हो, आताच आपण मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण ऐकलं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या जयश्री पुराणिक.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी.

0: लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: श्रोते हो, आज रात्री

0: श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम लावण्य रंग आपल्या सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात नटरंग या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं, तर शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात बालगंधर्व या चित्रपटातलं नाट्यगीत. नाट्यगीत गायलंय आनंद भाटे आणि सहकार यांनी. संगीत आहे अण्णासाहेब किर्लोस्कर आणि कौशल इनामदार यांचं, तर रचना आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांची. ऐकूयात.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं जोगवा या चित्रपटातलं गाणं. संगीत अजय अतुल यांनी दिलेलं तर शब्द संजय पाटील यांचे.

त्यांचा कार्यक्रम आपण समाप्त करत आहोत. 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सम्मेलन हुआ संपन्न। सदस्य देशों ने इंदौर घोषणा पत्र में खाद्य सुरक्षा और कृषि में स्मार्ट तकनीक के उपयोग को सर्वसम्मति से स्वीकार किया। लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ को अगला थल सेना प्रमुख नियुक्त किया गया और हिमाचल प्रदेश के धर्मशाला में बारिश से बाधित पहले एक दिवसीय क्रिकेट मैच में अफगानिस्तान ने भारत को दिया 195 रन का लक्ष्य। और इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315156। ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
2: मोबाईल 9822878119 किंवा 9763601861।
3: अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
3: मोबाईल 9205994290।
2: वेळ सकाळी 10:30 ते 8:30।
3: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना।
2: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो। गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं।
3: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी।
2: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर। मोबाईल 75 58 300 637। आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच। नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये।
3: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल।
2: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरेही मिळतील।
3: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर।
2: मोबाईल 9326160668।
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत सर्जन सप्ताह विशेष शल्य संवाद। लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयावरती डॉक्टर रवी कंदलगावकर यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर।
3: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल।
2: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
3: 146 रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर।
2: मोबाईल 9967848381 किंवा 9420735981।
5: श्रोते हो, नमस्कार। सर्जन सप्ताह विशेष आपण एक मालिका सुरू केली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण अशीच आपल्या आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर रवी किरण कंदलगावकर सर। सर पीडियाट्रिक सर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
6: नमस्कार, धन्यवाद।
5: तर बाल

0: शल्य चिकित्सा म्हणजे नेमकं काय आणि प्रौढांच्या शस्त्रक्रियांपेक्षा लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कशा वेगळ्या आहेत हे थोडंसं आधी आपल्या श्रोत्यांना सांगूया.
1: बालशल्य चिकित्सा शास्त्र म्हणजे लहान मुलांच्या जन्मलेल्या बाळांच्या ते 12 ते 14 वर्षाच्या मुलांचे ऑपरेशन्स करणे, शस्त्रक्रिया करणे. सध्या हा आवाका वाढून आपण गर्भातल्या बाळावर सुद्धा आपण ऑपरेशन करू शकतो. ठराविक आजारामध्ये हे आता सध्या शक्य आहे. हे सुद्धा आपल्या ह्या शास्त्रामध्ये म्हणजे सध्या अवगत झालेलं आहे.
0: म्हणजे विज्ञान खूपच पुढे
1: गेलेलं आहे. आणि लहान बाळ जे आहेत हे प्रौढांपेक्षा शरीर रचना, त्यांचं कामकाजाची पद्धत, परिपक्वता हे सर्व खूप वेगळं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑपरेशनच्या पद्धती किंवा ऑपरेशनच्या पुढच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत हे हाताळणी हे सर्व प्रौढांपेक्षा खूप वेगळं आहे. आणि त्यामुळे हा पूर्ण वेगळं शास्त्र आहे. बरीच काळजी घ्यावी लागते.
0: म्हणजे ते नाजूक असतात.
1: येस.
0: हा. आणि त्यांची मानसिकता पण सांभाळावी लागते.
1: मानसिकता आहे, त्याच्याबरोबर पालकांची मानसिकता पण त्याच्यामध्ये खूप महत्वाची असते. लहान मुलांचं त्यांचे दुखतंय हे ते कळत नाही, आपल्याला ते काय समजून घ्यावं लागतं, समजून घेऊन काम करावं लागतं.
0: मुलं बोलू पण नाही शकत आहेत अशा पण मुलांना काय होतंय हे जाणून
1: घेणं
0: आणि त्यानंतर त्यांना उपचार देणं हे बाल शल्य चिकित्सकाचं खरं कौशल्य आहे असं मला वाटतंय. बरं, मग आता पुढचा प्रश्न असा आहे की नवजात आणि लहान मुलांमध्ये कोणत्या जन्मजात विकारांची सर्वाधिक शस्त्रक्रिया करावी लागते?
1: त्यामध्ये आपण थोडेसे ग्रुप करूया. नुकतेच जन्मलेले बाळ असतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते 1 महिन्यापर्यंत वेगळे असतात आणि थोडे मोठे झालेले बाळ जे आहेत 1 वर्ष किंवा 4 वर्ष ह्यांचे आजार थोडेसे वेगळे असतात. जे नवीन जन्मलेले बाळ असतात ह्यांच्यामध्ये म्हणजे सर्वात जास्त प्रकार जे प्रॉब्लेम्स आढळतात ते म्हणजे अन्ननलिकेमध्ये अडथळा असणे, त्याच्यापेक्षा जास्त जे कॉमनली दिसतात ते गुदद्वाराचे आणि आतड्याचे आजार. त्यातले सर्वात जास्त ऑपरेशन जे होतात ते गुदद्वार तयार न होणे, मग त्यामध्ये बरेच स्टेप वाईज सर्जरीज वगैरे कराव्या लागतात आणि मग ह्यांचे ऑपरेशन जेवढ्या लवकर करू तेवढं ते बाळाचं पुढचं भवितव्य हे चांगलं असतं. आणि थोडे मोठ्या बाळांमध्ये थोडेसे वेगळे आजार दिसतात. हर्निया आहे, हायड्रोसिल आहे, आतडी एकातेक घुसणे म्हणजे त्याला आपण इंटोससेप्शन म्हणतो ते आहे, ते सर्जरीज ह्याच्यामध्ये येतात.
0: मग आता लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया बालकांमध्ये कशा प्रकारे होते, त्याचा उपयोग काय आणि त्याचे फायदे कोणते आहेत?
1: दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे फायदे आपल्या सर्वांना माहितीच आहेत आणि मोठ्या माणसांमध्ये हे सर्वज्ञ आहे. लहान मुलांमध्ये पण हे होतंय आणि तेवढ्याच सोप्या पद्धतीने सोयीस्करपणे होतात हे आपल्याला सर्वांना माहीत करून घ्यायला पाहिजे. थोडीशी टेक्निक वेगळी आहे, इन्स्ट्रुमेंट्स वेगळे लागतात, इन्स्ट्रुमेंट छोटे लागतात पण ते शक्य आहे. दुर्बिणीद्वारे जे ऑपरेशन करतात त्याच्यामध्ये छोटे छोटे छिद्र करून आपण दुर्बीण आत टाकून आपण ऑपरेशन करतो. त्यामुळे एकतर जखम खूप छोटी राहते, ऑपरेशन पूर्ण होतं, ऑपरेशन नंतरचा रिकव्हरीचा पिरियड जो आहे तो कमी होतो, वेदना कमी होतात, त्यामुळे रिकव्हरी फास्ट, वेदना खूप कमी होतात. म्हणजे फक्त आपण एक इंजेक्शन दिल्यानंतर जेवढं दुखतं तेवढंच दुखण्यासारखं आहे, म्हणजे खूप कमी त्रास होतो पेशंटला. अवयवाचे पूर्ववत कामावरती जे चालू होतात ते पण फास्ट होतात.
0: म्हणजे लहान मुलांना कमीत कमी त्रास व्हावा याची सगळी दक्षता घेतली जाते.
1: थोडंसं म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा लहान बाळांमध्ये कसं थोडं जागा कमी असते पण ते टेक्निक आता सध्या सर्वत्र आलेलं आहे आणि तेवढ्याच शिताफीने लहान मुलांमध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करता येते.
0: सर, मुलांच्या शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर पालकांनी कोणती काळजी घ्यावी? आताच आपलं बोलणं झालं की मुलांची मानसिकता आणि पालकांची मानसिकता दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात, तर याविषयी थोडंसं आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहिले तर पालकांपुढे खूप मोठा प्रश्न पडतो की एवढ्या लहान मुलाचं ऑपरेशन कसं करायचं, काय प्रॉब्लेम होईल का, हा भीती असते. पण आता सध्या तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, औषधं एवढे प्रगत आलेले आहेत, पेशंटची मॉनिटरिंग करायची जे मेथड्स आहेत ते खूप प्रगत झालेले आहेत, त्यामुळे आता सध्या प्रॉब्लेम्स असे सहसा होत नाहीत. तरी मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर ऑपरेशन जर एखाद्या पेशंटला जर लागत असेल तर तुम्ही बिनधास्त तुम्ही ऑपरेशनला पुढाकार घ्या. तुमचे जे काही प्रश्न

0: आहे ते डॉक्टरांशी मोकळेपणाने विचारा, त्यांचं निरसन करून घ्या आणि शस्त्रक्रियेपूर्वी जे डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितलेलं असतात ते काटोकोरपणे पाळणे खूप महत्वाचं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग येतो तो म्हणजे आपल्याला ऑपरेशनपूर्वी एक 4 ते 6 तास आपल्याला उपाशी ठेवावं लागतं बाळाला, कुठल्याही पेशंटला. त्यामध्ये ना थोडंसं पालकांचं प्रॉब्लेम येतो, उपाशी कसं ठेवायचं बाळाला. आपल्याला कधी कधी पाणी पण अजिबात द्यायचं नसतं, पण आपल्याला थोडंसं एक दिवस तरी आपल्याला थोडंसं सहन करावं लागणार आहे. बाळाला पण सहन करावं लागणार आहे आणि पालकांना पण थोडंसं सहन करावं लागणार आहे. त्याशिवाय आपलं शस्त्रक्रिया जी आहे ते यशस्वी होणार नाही. कसं पाणी द्यायचं नाही हे असा प्रश्न विचारता, थोडंसं आपण जर सहकार्य केलं, थोडंसं बाळाच्या कलांनी त्याचा थोडंसं त्याला समजून हे करून आपण थोडंसं हे करायला पाहिजे. आणि जरी आपण जरी चुकून जरी पाणी किंवा खायला दिलं तरी आपण डॉक्टरांशी ते सांगायला पाहिजे, लपून नाही ठेवायला. आणि अशा वेळी आपल्या आजी लोकांना आजोबा लोकांना थोडंसं लांब ठेवायचं, ते खूप लाड करतात, त्यांच्यामुळे आपले तिथं थोडेसे प्रॉब्लेम येतात तिथे. आणि शस्त्रक्रियेनंतर सुद्धा थोडंसं आपल्याला मोठी माणसं थोडंसं दुखणं वगैरे जे आहे ते सहन करतात, पण लहान मुलं सहन करत नाहीत, थोडंसं त्यांना दुखतं. आपण कितीही त्यांचं वेदना कमी करायचे प्रयत्न केले तरी सुद्धा ते थोडंफार सहन करत नाहीत, थोडंसं किरकिर करतात. एक थोडासा टाइम त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जावाच लागतो,
1: म्हणजे बालकांनी स्वतःची सहनशक्ती वाढवणं हे खूप गरजेचं आहे, तरच आपलं पाल्य चांगल्या प्रकारे त्या शस्त्रक्रियेला सामोरं जाईल.
0: आपण सर्व प्रयत्न करतो तरी सुद्धा थोडंफार तरी सहन करणं गरजेचं आहे. होतात बऱ्यापैकी वेळा, काहीही प्रॉब्लेम येत नाहीत, सर्व शस्त्रक्रियाच्या नंतर ते सर्व पिरियड्स व्यवस्थित पार पडतात.
1: खरंय, म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर पालकांनीच स्वतःच्या मानसिकतेची जास्त काळजी घ्यायला हवी. जर काही चुकून खाल्लं वगैरे असेल तर ते डॉक्टरांना बिनदिक्कतपणे सांगितलं पाहिजे. असं शेवटचा प्रश्न आता असा आहे की बाल शल्य चिकित्सा क्षेत्रात अलीकडील काळामध्ये तंत्रज्ञान किंवा रोबोटिक शस्त्रक्रिया ज्या आपण करतो तर त्याविषयी आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी काय सांगाल?
0: रोबोटिक पद्धती बऱ्याच काळापासून सध्या मोठ्या माणसामध्ये रुटीनली वापरली जात आहे. आता मागच्या काही वर्षापासून ती लहान मुलांमध्ये सुद्धा तेवढ्याच शिताफीनं वापरली जात आहे. आपल्या सध्या त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम आहे तो अवेलेबिलिटी, रोबोट्स अवेलेबल होणे. त्याच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की आता सध्या आपल्याकडे नागपूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणच्या शासकीय महाविद्यालयात सुद्धा रोबोट अवेलेबल झालेले आहेत, रोबोटिक सर्जरी होत आहेत. रोबोटिक सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपीचंच पुढचा ते प्रगत तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये आपल्या हाताने जे काही करतो ते तेवढ्याच शिताफीने लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये ते रोबोटनिक केलं जातं. जे लॅप्रोस्कोपीचे फायदे आहेत तेच 100% रोबोटिक सर्जरीमध्ये आहेत. आणि किचकट ऑपरेशन्स वगैरे सगळे रोबोटनी सहज शक्य होतात. आणि आता रोबोटच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगू इच्छितो की जे ऑपरेशन्स मध्ये आपण आपल्याला चिरा मारून जे ऑपरेशन करू शकतो ते सर्व आपण रोबोटनी करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त आता जर पैशाचाच फक्त सध्या प्रॉब्लेम त्याच्यामध्ये म्हणू शकतो की थोडंसं त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे, पण त्याचे फायदे पण तेवढेच आहेत. किचकट शस्त्रक्रिया वगैरे अगदी सोप्या पद्धतीने रोबोटनी होऊ शकतं आणि त्याचा फायदा म्हणजे ऑपरेशन नंतरची रिकव्हरी, त्रास जो आहे तो खूप कमी होतो,
1: वेदना कमी होतात. तर 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून पाळला जातो आणि त्याच अनुषंगानं आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बाल शल्य चिकित्सा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, शस्त्रक्रियेनंतर आणि शस्त्रक्रियेआधी पालकांनी कोणती काळजी घ्यावी, या सगळ्या प्रश्नांची तुम्ही अगदी सविस्तर छान उत्तरं दिलीत आणि आमच्या श्रोत्यांना सगळी ही माहिती समजावून सांगितलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: श्रोतेहो, आताच आपण सर्जन सप्ताह विशेष शल्य संवाद, लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयावरील डॉ रवी कंदलगावकर यांची तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद ऐकला.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
3: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
4: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 30 396 809.
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
6: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
7: श्री कृष्ण गुरुकुल.
1: संपर्क 72 76 73 53 52.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
8: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:17 झालेले आहेत. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकणार आहात.

0: यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं
0: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं.
2: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग.
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
4: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, सध्या आपण बोलतोय तमाशातील वगाच्या संदर्भात. वग कसे असतात, त्यांचे विषय कसे असतात, याबद्दल सध्या आपण माहिती करून घेत आहोत. जहरी प्याला अर्थात काळूबाळू यांचा वग प्रचंड गाजला होता. सोळंकी घराण्यातील कुठल्याशा नगरीतला राजा बरेच दिवस कुठल्याशा रोगानं आजारी असतो. राजवैद्यानं वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरून पाहिली पण महाराजांचा आजार काही आटोक्यात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराणीचं सेनापतीवर प्रेम जडतं. त्यांचे चोरून प्रेमाचे चाळे सुरू होतात. त्या चोरट्या प्रेम व्यवहारातून सुटका मिळावी म्हणून सेनापती एक गुप्त कट रचतो. महाराजांना औषधातून विष द्यायचा कट रचला जातो. महाराणीच्या धाकट्या दिराच्या हातून हे विषमिश्रित औषध महाराजांना देण्यात येतं. पुढे काय होतं हे जाणून घेण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी, चित्रपट लेख चालली सासरला. आनंद जाधव यांचे शब्द, राम लक्ष्मण यांचं संगीत.

मुख्य महाराजांचा धाकटा भाऊ धनुरसिंह महाराज यांच्या हस्ते विषमिश्रित औषध मुख्य महाराजांना दिलं जातं। महाराज तात्काळ मरण पावतात आणि धाकट्या भावानं राज्य लोभासाठी आपल्या थोरल्या बंधूची घातपातानं हत्या केली म्हणून महाराणी बोंबाबोंब करते। राजद्रोही म्हणून महाराणी आपल्या धाकट्या दिराला सेनापतीच्या मदतीनं कालकोठडीत बंद करते। औषधातून विषप्रयोग केल्याचा सेनापती आणि महाराणीचा बेत दरबारातल्या काळू आणि बाळू या हुजऱ्यांना माहिती असतो, परंतु आपल्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून ते वाईट वाटत असूनही गप्प बसतात। पुढे काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर। जानकी चित्रपटातली लता मंगेशकर यांनी गायलेली एक लावणी आपण ऐकूया। सुधीर मोघे यांचे शब्द आहेत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे। जानकी चित्रपट खूप गाजला होता। श्रीराम लागू, सीमा देव, अशोक सराफ, उषा नाईक, राजा गोसावी, धुमाळ अशा अनेक कलावंतांच्या भूमिका त्यामध्ये होत्या। ऐकूया।

राणीनं आणि सेनापतीनं राजाला मारण्यासाठी जे कृत्य केलेलं असतं ते काळू आणि बाळू यांनाच माहिती असतं। ते आपापसात या घोर कृत्याबद्दल एकांतात चर्चा करत असताना खेड्यातल्या रणधीर नावाचा तरुण तिथे येतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो। सेनापती आणि महाराणीच्या या घोर पापकृत्याबद्दल त्यांना शासन करून महाराजांचा धाकटा बंधू धनुर्सिंह याला बंदिवासातून मुक्त करून त्याला गादीवर बसवण्याची प्रतिज्ञा करतो। काळू आणि बाळू या भित्र्या परंतु बिलंदर हुजऱ्याच्या सहकार्यानं तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो। सेनापती आणि महाराणीला शासन होतं, धनुर्सिंह राजाच्या गादीवर बसतो आणि रणधीर सिंहाची सेनापती म्हणून नियुक्ती करून धनुर्सिंह आपल्या सोनाबाई या एकुलत्या एक बहिणीचा त्या सेनापतीशी विवाह लावून देतो। पुढची कथा ऐकून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत। 1965 साली प्रदर्शित झालेल्या केला इशारा जाता जाता या चित्रपटातली ही लावणी गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी। जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केले राम कदम यांनी।

काळू आणि बाळू या प्रामाणिक भालदार चोपदाराच्या कार्याचा उचित गौरव करून त्यांना सैन्य दलामध्ये बढती प्रदान करतो. अशा प्रकारे सुष्टांचा विजय आणि दुष्टांचं निर्दालन असा पारंपरिक गोड शेवट या वगाचा होतो आणि हा वग संपतो. असं आहे या जहरी प्याला या वगाचं कथानक. जहरी प्याला या लोककथेवर आधारित वगामध्ये राजाचा आजार, त्यांच्यावरती केला जाणारा विषप्रयोग, महाराजांच्या धाकट्या बंधूंची कारावासात रवानगी, महाराणी आणि सेनापतीचं गुप्त प्रेम प्रकरण अशा प्रकारच्या गंभीर आणि विघातक घटना काळू आणि बाळू या कनिष्ठ दर्जाच्या दरबारातील हुजऱ्यांच्या अवतीभवती घडत असतात. या घटनांशी त्यांचा काळी इतकाही संबंध नसतो, परंतु प्रत्यक्ष वगाचा खेळ पाहत असताना हे काळू आणि बाळू घडणाऱ्या घटनांचं गांभीर्य आणि विघातकता प्रेक्षकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम करत असतात. याबद्दलच आणखीन बोलूया आणखीन एका लावणीनंतर.

0: लावतोय डोळा नजर ठराना कुट
1: कावर
0: अन अटकर बांधा गोरा गोरा खांदा अंगात झेंडू फुटा

आत्ताची ही लावणी पोरी जरा जपून या चित्रपटातली होती. 1981 साली आलेला हा चित्रपट, या चित्रपटामध्ये दादा भोसले, उषा नाईक, कुलदीप पवार, शांता तांबे, चंद्रकांत मांढरे आणि गणपत पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता. उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या लावणीला संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. जहरी प्याला अर्थात काळू बाळू यांचं हे वगनाट्य रंगत येत असतं, कारण दोघंही हसत खेळत विनोदाच्या माध्यमातून तमाशातील सोंगाड्याचं हे वैशिष्ट्यपूर्ण काम करत असतात. यांचं काम असं असतं की काम करत असताना त्या कथानकाला कोणी नायक नसतो, महत्वाचं पात्र नसतं. कथानकात घडणाऱ्या घटना त्यांच्या अवतीभोवती घडत असतात. या घटनांचं गांभीर्य आणि सघनता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र हे दोघंजण चोखंदळपणे सोंगाडे बजावत असतात. जहरी प्यालातील काही विनोदी संवाद देखील खूप छान आहेत बरं का. काळू आणि बाळू हे सोळंकी राजाच्या दरबाराच्या प्रवेशद्वारावर पहारा देणारे भालदार आणि चोपदार म्हणून उभे आहेत. प्रदीर्घ आजारानंतर महाराज पहिल्यांदाच दरबारात हजर राहणार असतात, त्यामुळे

0: चा पहारा डोळ्यात तेल घालून सुरू आहे। पहिल्या प्रथम महाराजांचे धाकटे बंधू धनुर्सिंह हे दरबारात येतात। काळूबाळू या पहाऱ्यांकडे पहारा कसा सुरू आहे याची ते चौकशी करतात आणि चौकशीमधूनच तमाशाचा खेळ पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांना कथानकाची बरीचशी माहिती मिळायला मदत होते। चला आता आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया।
1: आता गप्प

0: ಬೈಸಿಕಲ್.
1: ಧನುರ್ಸಿಂಹ ವಿಚಾರತೋ, काय रे काळू वाळू, पहारा कसा चालू आहे तुमचा? काळू म्हणतो, पहारा ना एकदम ठीक चाललाय महाराज. असं पण काय रे काळू, आज आपल्या राष्ट्रात विशेष अशी काही गोष्ट घडली आहे का? हो घडली की महाराज. सांग बरं कोणती गोष्ट घडली? मी सकाळी चहा बरोबर पाव खाल्ला. अरे मूर्खा, ही काय विशेष गोष्ट झाली का? काळू आणि धनुर्सिंह यांचा संवाद चालू असतानाच तिथं बाळू येतो आणि तो एकदम म्हणतो, महाराज तो एकदम वेडा माणूस आहे. काळूला उद्देशून तो म्हणतो, काय लेका, तुला काही कळतं का तो कुणाशी बोलतोयस, कसं बोलावं याचं तरी तुला काही भान आहे का? महाराज एक विचारतात आणि तू भलतंच उत्तर देतोयस. त्याने विचारले, राष्ट्रात विशेष काय घडलं? तर हा सांगतोय, मी सकाळी चहा बरोबर पाव खाल्ला, खोळा कुठला. तेव्हा धनुर्सिंह महाराज म्हणतात, जाऊ दे तो वेडा आहे, आता तू मला सांग आपल्या राज्यात आज विशेष काय घडलं. तेव्हा बाळू तत्काळ म्हणतो, काय महाराज हे काय विचारणं झालं? अहो आपल्या राज्यात रोज काय ना काय घडत असतच ना. अरे मग सांग ना काय विशेष घडलं. तेव्हा काळू काय सांगतो ते जाणून घेऊया एका लावणीनंतर.

झटला सखा गाशी माझा झटला।

आताची ही लावणी आपण ऐकली ती 1984 साली प्रदर्शित झालेल्या बिनकामाचा नवरा या चित्रपटातली होती. या चित्रपटामध्ये अशोक सराफ, रंजना देशमुख, कुलदीप पवार, मधु कांबीकर आणि निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. धनुर्सिंह आणि काळूबाळू यांच्यातले संवाद रंगत असतात. म्हणतो, म्या सकाळी कांदा भजी खाल्ली. तेव्हा लगेच काळू म्हणतो, वा रे शहाणे, मला वेडा म्हणतोस आणि तू काय मोठा शहाणा लागून गेलास होय. आपल्या राज्यात काय विशेष घडलं म्हणून विचारलं महाराजांनी तर सांगतोय सकाळी कांदा भजी खाल्ली. बाळू म्हणतो, अरे खरं सांगतो आई शपथ, सकाळी म्या कांदा भजीच खाल्ली. तेव्हा महाराज धनुर्सिंह म्हणतात, अरे भांडू नका, तुम्ही सांगितलेल्या त्या गोष्टी तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या गोष्टी झाल्या. मी तुम्हाला विचारलं आपल्या राष्ट्रात काय झालं, आपल्या राज्यात काय झालं. तेव्हा बाळू म्हणतो, हा आता आलं माझ्या लक्षात, आपले महाराज आज एक महिना झालं आजारी होते. राज्यवैद्यांनी बदलून बदलून त्यांना औषधं दिली, पण त्यांना म्हणावा तसा काही आराम पडत नाही.

काळू लगेच म्हणतो, हा अक्षी माझ्या मनातली गोष्ट बोलला बघा बाळू, नगरीचे महाराज आजारी असल्यामुळं समध्या नगरीतील प्रजेचं लक्ष तिकडच लागलंय. अशा प्रकारे हा संवाद पुढे पुढे रंगत रंगत जातो. चला याबद्दलच अधिक बोलूया आणखीन एका लावणीनंतर.

0: कोणा सांगा, कोणाकडे देऊ?
1: कोण सोडू नया हो सबुरी नखा, सबुरी नखा हो जर

काळू बाळू आणि महाराज धनुर्सिंह यांच्यामध्ये संवाद रंगत असतो. दरबारामध्ये महाराज आल्यानंतर त्यांचं मनोरंजन करून त्यांना थोडंसं बरं वाटावं म्हणून नर्तकीचा नाच सादर करावा अशी आज्ञा धनुर्सिंह महाराज सेनापती हे करतात आणि सेनापती काळूबाळूला आज्ञा करतात. अशा प्रकारच्या साध्या प्रसंगातही काळूबाळू ही जोडी धमाल उडवून देते. त्यांच्या हजर जबाबी स्वभावामुळं प्रेक्षकांमध्ये देखील खसखस विकते. सेनापती म्हणतो, काळू जा नायकिणीला घेऊन ये. काळू विचारतो, नायकिण आणि ती कुठं मिळतीये? मेडिकल स्टोअर मध्ये. बाळू म्हणतो, अरे बावळट माणसा, मेडिकल स्टोअर मध्ये मिळायला ती काय औषधाची शिशी आहे होय र, कुठं काय बोलावं काय कळतं का तुला? काळू म्हणतो, अरे पण मी आधी विचारलं, नीट ऐकलंस का? काय विचारलं? मी विचारलं का आपली नेहमीची नायकिण आणू का दुसरी नवी आणू? सेनापती म्हणतात, अरे आपली नेहमीचीच घेऊन ये. नेहमीचीच घेऊन येऊ? ती कुठं अशी राहते? आम्ही यावं का दाखवायला घर? काय ना ग, माहीत आहे मला.

0: असं म्हणून तो लगेच जातो. बाहेर जातो आणि पटकन तो पुन्हा स्टेजवर येतो. सेनापती विचारतात, काय रे घेऊन आलास का? तो म्हणतो, होय पण ती बाहेर बसली आहे. सेनापती म्हणतात, हराम खोरा, आधी सांगायचं नाही का? काळू म्हणतो, आता ह्यात माझा काय दोष? सेनापती म्हणतात, तसं नाही, तिची अवस्था तशी होती तर दुसरी घेऊन यायची नायकीण. पुन्हा काळू विचारतात, तिला काय झाले? बाळू म्हणतो, आलं का तुझ्या ध्यानात? कारण आपली मराठी भाषाच तशी आहे, बाहेर बसणं म्हणजे बाजूला बसणं हा वाक्प्रचार त्या काळामध्ये लौकिक भाषेमध्ये वापरला जात होता. अशा प्रकारे हा संवाद त्यांच्यातला रंगत असतो आणि छोटे छोटे लहान मोठे विनोद करत करत हे वगनाट्य पुढे चालू राहत असतं. आता आपण ऐकणार आहोत मानाचा कुंकू या चित्रपटातली एक लावणी जी उषा मंगेशकर यांनी गायली आहे. मादा देवकाते यांचे शब्द, ऋषिराज यांचं संगीत.
1: भरल्या पाजारी
2: अगं पर काय झालं?
1: आला शेजारी भरल्या पाजारी आला शेजारी ध्यान मला कस हेरलं गप्पा

हे संवाद सुरू असतानाच प्रत्यक्ष सिंहासनावर बसलेले महाराज आणि त्यांच्या शेजारी त्यांचे धाकटे बंधू धनुर्सिंह महाराज उभे आहेत. महाराजांच्या जवळ महाराणी देखील बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काळू आणि बाळू हे कनिष्ठ प्रकारचे नोकर असूनही राजा सेनापती आणि महाराणीशीही जनरीतीला आणि सर्वसाधारण रूढीला न शोभतील असे विक्षिप्त आणि विमुक्त प्रकारचे भाष्य करताना या भागामध्ये आपल्याला आढळतात. मालक नोकर पतीपत्नी यांच्यातले नातेसंबंध तमाशामध्ये झुगारून दिलेले असतात आणि त्यामुळेच छोटे मोठे विनोद घडतात हेच अशा भागांचं वैशिष्ट्य होतं. चला ऐकूया आणखीन एक लावणी.

वगनाट्यामध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी सोंगाड्याची एखाद्या दुय्यम भूमिकेत योजना केलेली असते. हे जरी खरं असलं तरी सोंगाड्याचं हे दुय्यम पात्र रंजकतेची आपली भूमिका निभावून नेता नेता मुख्य कथानकाला आवश्यक वळण आणि गती देण्याचंही कार्य करत असतं. म्हणजेच सोंगाड्याचं पात्र हे केवळ विनोद निर्मितीसाठी बांडगुळासारखं कथेमध्ये घुसडलेलं नसतं, तर ते पात्र त्या कथानकात महत्वाचं काम करत असतं. जहरी प्याला या बगामध्ये काळू आणि बाळू या दुय्यम प्रतीच्या पात्रांची कथानकाला महत्वपूर्ण कलाटणी देण्यासाठी कशी मदत होते हे पाहणं देखील खूप मनोरंजक आहे. आपल्या प्रेमातील कायमचा काटा दूर करून कायमचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी सेनापती पहाडसिंह आणि महाराणी महाराजांना त्यांच्या औषधातून विषप्रयोग करण्याचा कट रचतात. विष प्याल्यावर महाराज जर खलास झाले तर त्यांच्या मृत्यूची चौकशी होईल म्हणून हे विषमिश्रित औषध महाराजांचे धाकटे बंधू धनुर्

सिंह यांच्या हस्ते महाराजांना पाजण्याचं ठरतं। म्हणजे राजद्रोहाचा आणि महाराजांच्या खुनाचा आरोप ठेवून धनुर्सिंह यांना बंदिवासात टाकून राज्यकारभार आपल्या हातात घ्यायचा असा सेनापतींचा डाव असतो। हा डाव साध्य होतो की नाही हे जाणून घेण्यापूर्वी ऐकूया निवडुंग हा अलीकडे आलेला नवीन चित्रपट। या चित्रपटातली एक लावणी जी उर्मिला धनगर आणि रफीक शेख यांनी गायलेली आहे।

0: बरे दर्शोदेहो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, यातल्या लावण्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. पुन्हा आपण भेटणार आहोतच येत्या शनिवारी रात्री 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग श्रोते हो, आताच आपण ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग ऐकला. निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत आता. ठीक, 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.